ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्तिरसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तिधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30,00,000 अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
2: हर घर सूर्यघर.
3: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
4: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
3: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82-75-92-59-00.
4: आपली पसंत आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
5: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. मित्रांनो, आपण इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये करिअर घडवण्यासाठी आपण ही मुलाखत जर आपण ऐकली तर निश्चितच आपल्याला इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम प्रकारे करिअर कसं घडू शकतं, आपल्याला एक चांगला जॉब कसा भेटू शकतो आणि आपण खूप चांगल्या पद्धतीनं जे आपलं ध्येय आहे ते पूर्ण करू शकतो याविषयी विस्तृत अशी माहिती मिळणार आहे. कारण आजच्या या मुलाखतीसाठी आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे श्री सचिन वाळके यांना. ते मूळतः राहणारे किल्लारी येथील आहेत, पण सध्या ते पुण्यामध्ये राधे इंजिनिअरिंग सर्व्हिसेस नावाची कंपनी चालवतात आणि या कंपनीच्या माध्यमातून मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन असेल, कम्प्युटर सायन्स असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, AIDS असेल, म्हणजे या सर्वच क्षेत्रामध्ये ते डील करतात, त्याबाबतीत मार्गदर्शन करतात आणि सेवाही पुरवतात. अशा पद्धतीचं राधे इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या कंपनीचे हेड आहेत या ठिकाणी सचिन वाळकेजी. मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये.
6: धन्यवाद सर.
5: जसं की सचिन, मी आत्ता एक तुमचं इंट्रोडक्शन करून दिलेलं आहे की मूळतः तुम्ही किल्लारीचे आहेत, म्हणजे आपल्या भागातले आहेत, त्यामुळे तुम्ही खूप बेटर अंडरस्टँड करू शकता की इकडल्या मुलांची मानसिकता कशी असू शकते ते. तर आपण एक आता कंपनीचे डायरेक्टर, कंपनीचे ओनर आहात, तर हा सगळा प्रवास आणि सर्वप्रथम आपल्या इथल्या विद्यार्थ्यांची मानसिकता कशी असते आणि त्यांनी इंजिनिअरिंगकडे कसं पाहावं हे सांगा.
6: तर सर्वात सुरुवातीला मी असं सांगेल की बेसिकली रिलेटेड टू मानसिकता आधी आपण त्या गोष्टी डिस्कस करू. मॅक्झिममली काय होतं की आपण खेडेगावामध्ये थोडंसं सर्वाय करतो, 10वीपर्यंतचं शिक्षण थोडंसं छोट्या ठिकाणी झालेलं असतं, 11वी 12वीला ज्यावेळेस आपण कुठेतरी चांगल्या मोठ्या ठिकाणी जातो त्यावेळेस काही गोष्टी आपल्याला अंडरस्टँड होतात, 12वीनंतर परत वेगळ्या कुठेतरी कॉलेजला आपण जातो, इंजिनिअरिंग कॉलेज असेल किंवा BA BCOM कॉलेज असेल किंवा एनिथिंग एल्स कुठलंही एज्युकेशन असेल, तिथे गेल्याच्या नंतर बऱ्याच गोष्टी आपल्याला अशा अंडरस्टँड होतात की अरे ह्या गोष्टी आधी करायला पाहिजे होत्या. म्हणजे बेसिकली होतं काय की आपण जिथे थांबतोय, जिथे सध्या वाढतोय किंवा जिथे आपण बेसिक एज्युकेशन करतोय तिथे ह्या सगळ्या फाउंडेशन गोष्टी आपल्याला भेटत नाही आणि आपल्याला सांगायचा कोणी प्रयत्न करत नाही की अशाही फाउंडेशन गोष्टी असतात ज्या की नेसेसरी आहेत. तुम्ही शिकल्या पाहिजे, तुम्ही लर्न केल्या पाहिजे, तुम्हाला आल्याच पाहिजे, नंतर नंतर कळायला लागतं. त्यामुळे बेसिकली सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपला हा होतो की लेट असतो आपण प्रत्येक गोष्टीमध्ये लेट, म्हणजे नंतर कळतं सगळ्या गोष्टी, अरे हे करायला पाहिजे होतं, ते करायला पाहिजे होतं. तर हे सगळ्यात मोठी थोडंसं विकनेस आहे आणि त्याला सराउंडिंगचा इफेक्ट आपण म्हणू शकतो. हे इंडस्ट्री आपल्यापासून थोडी दूर आहे, नियरबाय 500 किलोमीटर दूर आहे, नियरबाय इंडस्ट्री जवळ नाहीये, त्यामुळे आपल्याला त्या गोष्टीचा अवेअरनेस किंवा सराउंडिंग नाहीये, त्यामुळे थोडंसं आपण मागे आहोत.
5: मग आता ही जर मानसिकता असेल तर जसं की आपली चर्चा झाली होती अगोदर त्याप्रमाणे की तुमचं 2009 इंजिनिअरिंगचं पासआउट झालेलं आहे अंबाजोगाई येथून आणि आता 2009 ते 2022 साधारणतः 13 वर्षाचा कालावधी लोटलेला एक तप पूर्ण झालेला आहे. मग आपण 2009 घेत असलेलं इंजिनिअरिंगचं शिक्षण आणि आताचं शिक्षण याच्यामध्ये किती फरक आहे? कारण आपण विद्यार्थ्यांची मानसिकता म्हटलात पण टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातून, सोशल मीडियाच्या, मोबाईलच्या दृष्टिकोनातून जग खूप जवळ आलेलं आहे, तर आपण या सर्व गोष्टीकडे कसं पाहता?
6: नाही, बरोबर आहे, जग खूप जवळ आलेलं आहे. कारण आम्ही ज्यावेळेस एज्युकेशन करत होतो त्यावेळेस मोबाईल, सेलफोन्स, इंटरनेट अशा प्रकारचे विविध वेगळेवेगळे प्रकार अवेलेबल नसायचे, त्यामुळे माहिती काही भेटत नसायची. जे काही नॉलेज भेटायचं ते बुकमधलं नॉलेज भेटायचं, किंवा इवन दो जे काही सिनियर्स सांगायचे किंवा जे वर्किंग प्रोफेशनल्स लोक भेटायचे ते लोक सांगायचे, तेच आम्ही म्हणायचो की हां दिस इज ओके. पण बेसिकली सध्या कसं झालेलं आहे की इमिडिएटली मीन्स उस्मानाबादमध्ये असेल, लातूरमध्ये असेल, मला सगळ्या गोष्टी वर्ल्डमध्ये काय चालू आहे ते कळतं इमिडिएटली की मी जग छोटं झालेलं आहे, त्याला आपण असं डायरेक्टली इनडायरेक्टली म्हणू शकतो. मग ह्याचा इंजिनिअरिंगचा आणि हा म्हणजे 10 वर्षापूर्वी आणि आत्ता मेन डिफरन्स एक्झॅक्टली काय झालेला आहे की ॲज पर द कंपनी रिक्वायरमेंट सगळ्यात महत्त्वाचा सिलेबस चेंज झाला आहे. आम्ही जो स्टडी केला होता तो सिलेबस सध्या नाही आहे. आणि आम्हाला हे नंतर रिअलाईज झालं की जो स्टडी आम्ही केला होता 4 वर्ष इंजिनिअरिंगचे, ते 4 वर्ष इंजिनिअरिंगचे केल्यानंतर प्रॅक्टिकल ज्यावेळेस कंपनीमध्ये आम्ही जॉब करायला लागलो समथिंग लाईक डिफरंट. पण सध्या तसं नाही आहे. सध्याचा जो सिलेबस आहे दॅट इज रिलेटेड टू इंडस्ट्री. इंडस्ट्रीला जे हवं आहे, जे पाहिजे आहे, तेच सध्या सिलेबसमध्ये ॲड केलेले सब्जेक्ट्स आहेत. इवन दो एंट्रनशिप प्रोग्राम असेल, 6 महिन्याचा प्रोग्राम असेल, 1 इयरचा प्रोग्राम असेल, सर्टिफिकेशन कोर्सेस असतील, सेमिनार कंपल्सरी असतील, ह्या गोष्टी ऑलरेडी ॲड केलेल्या आहेत. हा डिफरन्स आहेच आहे. तर बेसिकली 10 वर्षामध्ये चेंज काय झालं तर डिपेंडिंग अपॉन द इंडस्ट्री सिलेबस चेंज झालेला आहे. त्यामुळे जे नवीन इंजिनियर्स बाहेर येत आहेत ते कम्पॅरेटिव्हली आम्ही ज्यावेळेस इंजिनियर झालो होतो, मी असं म्हणेल की आम्ही खूप वाईट इंजिनियर होतो त्यावेळेस, सध्या थोडेसे प्रॅक्टिकल इंजिनियर्स बनतायत.
5: अच्छा, मग आता आपण असा जर विचार केला म्हणजे तुम्ही एक डिफरन्स असा सांगितलाय की बेसिकली काही फरक झाला नाही पण सिलेबसमध्ये चेंज झालेला आहे, टेक्नॉलॉजीमुळे असेल किंवा बाकीच्या जनरेशनमुळे असेल की आजचा इंजिनियर हा तसा पुढारलेला तुम्हाला दिसून येतो,
6: ड्यू टू टेक्नॉलॉजी आपण म्हणू शकतो.
5: अच्छा, तर आता हा एक विषय झाला. आपल्याकडे जर खास करून मराठवाड्यात पाहायला गेलं तर प्रॉमिनेंटली आपल्याकडे 4-5 ब्रांचेस दिसतात, म्हणजे मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन असेल किंवा कम्प्युटर सायन्स असेल, आता नव्याने आलेलं IT EIDS असेल, तर हे सर्व याच रिलेटेड आपलं दिसतं. याच्यापेक्षा इंजिनिअरिंगचं क्षेत्र मोठं आहे, आपण अनेक जाहिरातीच्या माध्यमातून पाहतो, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीसाठी म्हणजे मरीनसाठी असेल किंवा असं असेल तर बऱ्याच इंजिनिअरिंग लेदर टेक्नॉलॉजीमधलं सुद्धा इंजिनिअरिंग झालेलं आहे. तर आपल्याकडे प्रॉमिनेंटली ह्या 5-6 ज्या विभाग आहेत, या दृष्टिकोनातून आपण काय सांगू इच्छिता की आपल्या भागातल्या मुलांना काय नेमकं केल्यानंतर सगळ्यात जास्त लवकर अपॉर्च्युनिटी भेटू शकतील?
6: सर, इंजिनिअरिंग मीन्स व्हॉट एक्झॅक्टली? इंजिनिअरिंग म्हणजे जे कधीच संपू शकत नाही. आता तुम्ही जसे ब्रँचेस सांगितले की मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे, इलेक्ट्रिकल आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, मी म्हणेल सर 34 ब्रँचेस आहेत इंजिनिअरिंगमध्ये. 34 ब्रँचेस आहेत. आता बेसिकली आपल्याला किती माहिती आहेत? तर मला मेकॅनिकल माहिती आहे, इलेक्ट्रिकल माहिती आहे, इलेक्ट्रॉनिक्स माहिती आहे, आणि शेवटी कम्प्युटर सायन्स माहिती आहे. हे का माहिती आहे? कारण माझ्या सराउंडिंगला जे लोक करतात तेच मला माहिती आहे. आणि बेसिकली मेन इश्यू जो आहे, जे आपण मेन टॉपिक जो आहे की मराठवाडा स्टुडंट्सला काय नेमकं पाहिजे आहे किंवा काय इम्पॉर्टन्स दिले पाहिजे, तर आपलं जे काही थिंकिंग आहे दॅट इज नॉट आउट ऑफ द बॉक्स. तर थोडंसं आउट ऑफ द बॉक्स आपण करणं गरजेचं आहे. आणि इवन दो फ्रॉम लास्ट 5 to 10 इयर्स 60%पेक्षा जास्त मुलांनी आउट ऑफ द बॉक्स प्रयत्न केलेले आहेत आणि ते सक्सेसही झालेले आहेत. नाही असं नाही, आधी अशा गोष्टी व्हायच्या की मुलं जे समोरच्या करायचे, जे शेजारचे पाजारचे करायचे, फॅमिलीमध्ये कोणीतरी कझन असायचा तो काहीतरी करायचा, मग तो सांगायचा मेकॅनिकल घे, आपण मेकॅनिकल घ्यायचो. म्हणजे 5 ब्रँचच्या बाहेर आपण कधी गेलोच नाही. बेसिकली 34 ब्रँचेस आहेत. आणि असं काही नाही की ह्या ब्रँचमध्ये स्कोप नाहीये किंवा त्या ब्रँचमध्ये स्कोप नाहीये. स्कोप सगळ्या ब्रँचमध्ये असतो, पण डिपेंडिंग अपॉन द कंडिशन, डिपेंडिंग अपॉन द जसे जसे इयर्स पुढे जातील. आता आपण जसं डिस्कस करू शकतो की आम्ही ज्यावेळेस इंजिनियर झालो होतो त्यावेळेस महागाई तेवढी नव्हती, आम्ही सर्व्हाइव्ह करू शकत होतो 5000, 8000, 10000 मध्ये. ते सॅलरी पॅकेज आमच्यासाठी खूप जास्त होतं. पण आत्ताच्या जर स्टुडंटला इंजिनियर पासआउटला जर आपण म्हणत असतो की 10000 पर मंथ देतो, तर तो इमिडिएटली निग्लेक्ट करतो त्या गोष्टीला. कारण ते कंडिशनही तसे नाहीये. कारण मार्केट डिमांड कमीत कमी पुणे, मुंबई, बेंगलोर, हैदराबाद सारख्या सिटीमध्ये जर सर्व्हाइव्ह करायचं असेल तर कमीत कमी 20000+ लागतात. इंडस्ट्रीची डिमांडही वाढलेली आहे. ऑब्विसली इंडिया थोडंसं डेव्हलप कंट्रीकडे, विकसित देशाकडे चाललेला आहे. नंबर ऑफ रिसोर्सेस क्रिएट करत आहे. मॅक्झिमम इंजिनियर्स आउट ऑफ द वे, आउट ऑफ द कंट्री जाऊन काम करत आहेत. त्याच्यामुळे नंबर ऑफ रिक्वायरमेंट्स खूप आहेत. जस्ट वे सापडला पाहिजे. म्हणजे आउट ऑफ द मेकॅनिकल, आउट ऑफ द इलेक्ट्रिकल, आउट ऑफ द हे नवीन काय आहे. मेन चूक काय होते? बरेच इंजिनियर्स असे असतात पास आउट होतात, पुणे, मुंबई, बेंगलोरला जातात, एक 4-8 महिने जॉब सर्च करतात, परत ते म्हणतात मला जॉबच नाही लागत आहे, इंजिनिअरिंगला स्कोपच नाही आहे. आणि ती गोष्ट अशी पसरते वाऱ्यासारखी. त्यामुळे बरेच जण असंच म्हणतात इंजिनिअरिंगला स्कोप नाही, स्कोप नाही, स्कोप. स्कोप का नाही आहे? एक पर्टिक्युलर पर्सन जर म्हणत असेल स्कोप नाही आहे, तर तसं कधीच नाही
7: आहे.
6: आणि असं कधी होऊ पण शकत नाही, कारण डेव्हलपमेंट खूप बाकी आहे. आपल्याला हे ऍक्सेप्ट केलं पाहिजे की इंडिया विकसनशील देश आहे, विकसित नाहीये. विकसित करायला कमीत कमी 50 वर्ष लागणार आहेत. आणि वी आर आय एम अ प्राऊड आय एम अ इंजिनियर बिकॉज वी आर क्रिएटेड द वर्ल्ड. आम्हीच क्रिएट करणार आहेत. मग बिल्डिंग कन्स्ट्रक्शन असतील, नवीन व्हेकल्स असतील, नवीन इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी असतील, नवीन कम्प्युटर रिलेटेड ऍप्लिकेशन असतील, सगळे इंजिनियरच करणार आहे. पण इंजिनिअरिंग मध्ये नवीन नवीन सेक्टर्स जे काही येत आहेत, जसं आपण आता डिस्कस केलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स, सर बेसिकली हे नवीन ब्रँच नाहीच
7: आहे.
6: बेसिकली ही जी ब्रँच आहे ही ब्रँच जुनीच आहे. फक्त चेंजेस काय केलेले आहेत, डिपेंडिंग अपॉन द कंपनी रिक्वायरमेंट्स.
7: अच्छा अच्छा.
6: मुलं म्हणतात जॉब लागत नाही. जॉब का लागत नाही? कारण मुलांकडे स्किल नाही आहेत. कोणते स्किल नाही आहेत? की जे कंपनीला पाहिजेत. म्हणून कंपनीनेच कन्व्हिन्स असं केलं की बाबा वी आर रिक्वायरिंग, प्रेझेंटली वी आर रिक्वायरिंग द मेकाट्रॉनिक्स. मला कम्प्युटर येणारा, मेकॅनिकल येणारा आणि इलेक्ट्रॉनिक्स येणारा, तिन्ही नॉलेज असलेला माणूस पाहिजे
7: एकत्र
6: एकत्र. म्हणून इंडस्ट्रीच्या डिमांडमुळे जे काही AICT असेल किंवा MSBT असेल, जे काही मोठ्या मोठ्या संस्था आहेत एज्युकेशन सेक्टरमध्ये काम करणाऱ्या, दे डिसाईड की ॲज पर द कंपनी आपल्याला मोहन करणं गरजेचं आहे. दॅट्स वाय ही ब्रँच स्टार्ट झाली. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, दिस इज द कॉम्बिनेशन ऑफ मेकॅनिकल, कम्प्युटर अँड इलेक्ट्रॉनिक्स. ही काही वेगळी ब्रँच नाही आहे. म्हणजे तिन्ही सब्जेक्टचे वेगळे वेगळे सब्जेक्ट्स, मिक्स सब्जेक्ट यामध्ये 3-4 वर्षामध्ये शिकणार आहेत आपण. आणि ही ब्रँच एवढी का अग्रेसिव्ह झालेली आहे, फ्रॉम लास्ट 2 इयर्स आपण कोविड सिच्युएशन पाहिलेली आहे. म्हणजे जिथे आपण काहीच करू शकलो नाही, इवन दो अमेरिकेसारखा मोठा देश, लंडन सारखा मोठा देश, पॅरिस असेल, फ्रान्स असेल, इटली असेल, जर्मनी असेल, रशिया असेल, चायना असेल, जापान असेल, मोठ्या मोठ्या ज्या टॉप 20 कंट्रीज आहेत जगातल्या, त्या सुद्धा बंद होत्या.
7: हो
6: का? कारण कोविड. मॅनपॉवर कामच करू शकत नव्हता, कारण आपण टचच करू नव्हतो शकत कुठे. त्यामुळे इंडस्ट्रीने डिसाईड केलेले की इनकेस परत कोविड आला तर काय करणार, परत तर मी माझं नुकसान नाही सस्टेन करू शकत. सो दॅट्स वाय इंडस्ट्रीयल डिसाईड्स की वी गो हेड विथ द इन्फॉर्मेशन, वी गो हेड विथ द ॲटोमेशन. आणि ॲटोमेशनला जर मला जायचं असेल तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज द फर्स्ट स्टेज. का? जसं आपण म्हणू शकतो की कृत्रिमरित्या बनवलेली बुद्धिमत्ता. फॉर एक्झाम्पल, ॲज लाईक ॲज अ ह्युमन बिईंग, म्हणजे माणूस जसा आहे सेम टाईपचा रोबो, बट रोबो इज अ मशीन. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स करतोय म्हणजे ॲज लाईक ॲज अ माणसासारखा मी रोबो बनवतोय. म्हणजे जे माणूस काम करू शकतो सिमिलर लाईक तोही काम करू शकतो. पण मॅक्झिमम मी किती वेळ काम करू शकेल? 8 अवर्स 10 अवर्स 12 अवर्स. दिवसात मी फक्त 12 तास काम करू शकतो, तेही खूप झाले. पण एखादा रोबो माझ्या ठिकाणी जर काम करत असेल, सेम इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड ड्रॉईंग क्रिएट करत असेल, सिव्हिल इंजिनिअर सारखा तो पूर्ण लेआउट डिझाईन करत असेल, इलेक्ट्रिकल सारखा जर तो चिप बनवत असेल, कम्प्युटर इंजिनिअर सारखा जर तो ॲप्लिकेशन डेव्हलप करत असेल, आणि ते पण 24/7, जर जे काम मला 1 महिन्यात करायचं आहे ते 4 दिवसात होतंय. दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सेकंड थिंग, मशीन लर्निंग कन्सेप्ट. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूप मोठा आहे आणि ते काळाची गरज आहे. का गरज आहे? कारण इंडस्ट्री आता थांबू नाही शकत. आणि ड्यू टू सम सच टाईप ऑफ व्हायरसेस जे दिसतही नाही, त्या एका छोट्याशा व्हायरसमुळे आपण थांबलो चक्क 2 वर्ष. म्हणजे 2 वर्ष आपण मागे आलो. तर इंडस्ट्री मागे नाही येऊ शकत, त्याला मूव ऑन करणं गरजेचं आहे. त्यामुळे इंडस्ट्रीनेच AI इम्प्लिमेंट केलेलं आहे, त्यामुळे आपल्याला AI शिकणं गरजेचं आहे.
7: अच्छा.
6: जर मला चांगलं फ्युचर करायचे असेल तर.
7: जसं की आता आपण पाहतोय, आपण तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या या ठिकाणी आहात, स्टुडिओमध्ये आहात तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्याच. तर तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजसोबत आपल्या राधे इंजिनिअरिंग सर्व्हिसेसनं पण टाईप केलेला आहे. आपण पाहत आहात तिथल्या विद्यार्थ्यांचे आपण इंटरव्ह्यूज पण करत आहात, त्यांना मोटिवेट पण करत आहात आणि त्यांना गायडन्स पण देत आहात. केवळ राधे इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे आपण ओनर म्हणून नाही, तर आपण याच भागातले आहात म्हणून, तर आपण या सर्व गोष्टीकडे कसं पाहता तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचं टाईप, आणि आपण इथल्या विद्यार्थ्यांना मग काय अपेक्षा व्यक्त करता इथल्या विद्यार्थ्यांकडून?
6: तर बेसिकली आता मी इंडस्ट्री जवळून पाहिलेली आहे, कारण मी फ्रॉम लास्ट 12 इयर्स इंडस्ट्रीमध्येच काम करतोय. त्यामुळे एक गोष्ट तर आम्हाला समजली की आपलं जेवढं पोटेन्शियल आहे तेवढं पुणे मुंबईमधल्या मुलांचं नाही आहे.
7: अच्छा.
6: मीन्स बेसिकली मी जर 8 तास काम करू शकतो न थकता, मी 10 तास काम करू शकतो न थकता, ते तिथले लोक नाही करू शकत.
7: अच्छा.
6: ते बेसिकली दे वॉन्ट सम रिलॅक्सेशन, दे वॉन्ट सम हॅपी मोमेंट्स इन द इंडस्ट्री, त्यांना थोडंसं एंटरटेनमेंट पण पाहिजे, कारण ते पुढे गेलेले आहेत. आपण थोडंसं मागे आहोतच हे आपल्याला ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. आपल्याला एंटरटेनमेंट जास्त गरज नाहीये, आपण कामाकडे फोकस केले की कामच करतो. त्यामुळे पोटेन्शियल इज व्हेरी मच, आपल्याकडे जो पोटेन्शियल आहे ते कोणाकडेच नाहीये. फक्त करायचं काय आहे ते माहिती नसतं, आणि इंडस्ट्रीमध्ये नवीन काय आहे ते माहिती नसतं. म्हणून बेसिकली काही जण मागे आहेत. आता मी असं नाही म्हणू शकत की सगळे मागे आहेत. 50-60% जो रेशो आहे, काही जण मागे आहेत, कारण काही जण अजून ऍक्सेप्ट करायला तयार नाहीयेत की मी खरंच मागे, मला मूव्ह ऑन करायचं आहे, नवीन टेक्नॉलॉजी शिकायची आहेच आहे. काही जण अजूनही जुन्या ट्रेडिशनल वेमध्येच चाललेले आहात. तर ते थोडंसं कुठं

0: लोक. त्यामुळे त्यांचा मेन हे काय असतो हेतू की जर माझं इंजिनिअरिंग झालं किंवा माझं कुठलंही ग्रॅज्युएशन झालं आणि मी पुणे मुंबईला गेलो तर मला इमिडिएटली जॉब पाहिजे, एक महिन्याच्या आत मला जॉब पाहिजे, मग पुढचं पाहू. पण ते जॉब पाहिजे बरोबर आहे, पण कुठे गेला पाहिजे, कसा केला पाहिजे, कोणत्या सेक्टरमध्ये केला पाहिजे, कुठे जर मी जॉब केला तर मला चांगला ॲडव्हान्टेज भेटू शकतो, मग ह्याचा विचार आपण त्या ठिकाणी करत नाही. वी जस्ट थिंकिंग अबाउट जॉब, मग करिअर कुठेतरी स्किप होऊन जातं. तर ते नाही झालं पाहिजे. त्यासाठी कॉलेज असेल किंवा ॲज अ पार्ट ऑफ राधी इंजिनिअरिंग असेल, आमचे प्रयत्न चालू असतात. काही जणांना चांगलं यश आलेलं आहे, म्हणजे फ्रॉम लास्ट 5 to 6 इयर्स डेफिनेटली खूप सारे स्टुडंट्स फ्रॉम तेरणा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये प्लेस झालेले आहेत विथ व्हेरी नाईस ऑफ पॅकेज. खूप जण आहेत, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 60-70 कॅन्डिडेट्स असतील फ्रॉम मेकॅनिकल इंजिनिअरिंग, फ्रॉम इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, फ्रॉम IT बॅकग्राऊंड, ज्यांना की आम्ही प्लॅटफॉर्म दिला किंवा कॉलेजनेही प्लॅटफॉर्म दिला आणि ते चांगल्या कंपनीमध्ये सध्या सर्व्हाय करतात विथ व्हेरी नाईस ऑफ पॅकेज. त्यांनी मूव्ह ऑन केलं. आमचा प्रयत्न हेच राहील की बाकीच्या लोकांनी थोडंसं मूव्ह ऑन केलं पाहिजे, टेक्नॉलॉजी ऍक्सेप्ट केली पाहिजे आणि प्रोसेस केलं पाहिजे.
1: अच्छा, तर आता जसं की तुम्ही दोन गोष्टी तर खूप चांगल्या बोललात पॉझिटिव्हली की पोटेन्शियल खूप आहे इथल्या मुलांमध्ये, आता व्हिजनचा विजडमचा कदाचित प्रश्न पडत असेल समजा थोडा बहुत. आपण काही विद्यार्थ्यांचे इथे इंटरव्ह्यूज पण केलेले आहेत, तुम्हाला काय वाटतं की हे ग्रूमिंग होण्यासाठी काय करायला हवं की जे समजा आता पुण्या मुंबईची मुलं आपण पाहत असणार आहेत कारण तिथंच आपण कंपनी पूर्ण तुम्ही रन करताय, तर तुम्हाला काय वाटतं की इथल्या विद्यार्थ्यांनी 4 वर्षाच्या या अकॅडमिक्सच्या ड्युरिंग काय करायला पाहिजे त्यांनी की जेणेकरून त्यांना तो कॉन्फिडन्स बिल्डअप होईल त्यांचा?
0: सर, बी प्रॅक्टिकली आणि म्हणजे रिअली हे बेसिकली सगळ्यात वीक आपण कुठे असतो तर इंग्लिशमध्ये असतो.
1: अच्छा,
0: म्हणजे अप्रॉक्सिमेटली 90% मुलांचा प्रॉब्लेमच तो असतो. आता आज मी इंटरव्ह्यू कंडक्ट केले, काही जणांना आन्सर्स माहिती होते पण ते सांगू शकले नाही कारण ते घाबरतात की यार मी इंग्लिश नाही बोलू शकत, माझं इजचं आर होईल, आरचं इज होईल, ए अँड मला यूज करता येत नाही, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मी शिकलो नाही, 12 टेन्समध्ये मला सेंटेन्स क्रिएट नाही करता येत. म्हणजे टेन्स ग्रामर आपल्या डोक्यात असं भरवलेलं आहे की त्या इंग्लिशचा आपल्याला आत्तापर्यंत भीतीच वाटते. त्यामुळे सगळ्यात मोठा पॉईंटच तो आहे आणि इंडस्ट्रीमध्ये तोच माणूस सर्वाईव्ह करू शकतो जो टॉकटेटिव्ह आहे, जो की बोलू शकतो, जो की समोरच्याला सिद्ध करून देऊ शकतो की आय एम द राईट पर्सन, तोच तिथे काम करणार आहे. मग हे जर करायचं असेल तर कम्युनिकेशन इज ओनली वन फॅक्टर आणि कम्युनिकेशन जर चांगलं असेल तर मुलांचा कॉन्फिडन्स ऑटोमॅटिकली येतो. मुलं घाबरतात का? कारण मी बोलूच शकत नाही आहे. मी मराठी प्रॉपर बोलू शकतो पण हिंदीत जरी बोललं तरी मला नाही येत, इंग्लिशमध्ये बोललं तर मला काहीच नाही येत, त्याच्यापेक्षा न बोललेलंच बरं, गप बसतात. हा मेन इश्यू आहे. मग आपल्याला असं वाटतं की त्याचा कॉन्फिडन्सच नाही. कॉन्फिडन्स भरपूर आहे, तुम्ही त्याला मराठीत विचारलं तर तो खूप व्यवस्थित सांगेल आणि तेच इंग्लिशमध्ये विचारलं तर तो नाही सांगणार. म्हणजे मेन करायचं काय आहे, जस्ट कोऑर्डिनेशन, ग्रुप डिस्कशन, इंग्लिशची जी भीती गेलेली आहे ती भीती काढणे, कम्युनिकेशन जे असेल, किंवा आपण असं म्हणू शकतो की इन्व्हायरमेंटल इफेक्ट इज अ परमनंट इफेक्ट. म्हणजे तुम्ही असे प्रोसेस करू शकता जसं की पुणे मुंबईमध्ये आहेत, कॉलेज प्रिमायसेसमध्ये तुम्ही एंटर केलं, मराठी हिंदी स्टॉप, जस्ट डिस्कशन इन इंग्लिश. इंग्लिश ही काळाची गरज आहे, ते तर आलं पाहिजे. आपण फक्त एका लँग्वेजच्याच मागे फिरलं पाहिजे किंवा तेच शिकलं पाहिजे असं नाही आहे. मग त्याला बरेच जण निगेटिव्हली पण घेतात की बाहेरच्या कंट्रीमध्ये ते काही इंग्लिशच बोलतात का? नाही, पण मला गरज आहे ना. बाहेरचे कंट्री नंतर बघू, सत्ता मला तर आधी स्टेबल व्हावं लागेल. त्यासाठी काही थोडेसे नियम चेंज करावे लागतील. म्हणजे एन्व्हायरमेंट जर इंग्लिश झालं तर मुलं ऍटोमॅटिकली ते बोलायला लागतील, त्यांचा कॉन्फिडन्स ऍटोमॅटिकली वाढेल, त्यांचं प्रेझेंटेशन ऍटोमॅटिकली वाढेल. हे जर थोडंसं झालं तर होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्वाचा फॅक्टर याच्यामध्ये असतो पॅरेंट्सचा. पॅरेंट्सनी पण थोडंसं ग्रुमिंग करणं गरजेचं आहे. आपल्याकडे वेगळ्या पद्धतीने पॅरेंट्स ग्रूम करतात. अरे 60% कसं काय पडले, 50 कसं काय पडले, यात 10 मार्क कमी कसं काय झाले. मीन्स दिस इज नॉट अ वे ऑफ कम्युनिकेशन. तुम्ही थोडंसं अंडरस्टँड करून घेणं पण गरजेचं आहे पाळल्याला, कारण तो वीक कशामध्ये एक्झॅक्टली, का त्याचे मार्क्स कमी होत आहेत, का तो फेल झाला, नेमकं बेसिक रिझन काय आहे. मग त्याला त्या पर्टिक्युलर विषयामध्ये किंवा त्या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्येच ग्रूम करणं गरजेचं आहे. मीन्स थोडंसं फॅमिली नेचर नाही आहे. जसं पुण्या मुंबईमध्ये पालक असतील किंवा पॅरेंट्स असतील आणि जे काही त्यांचे मुलं असतील, त्यांचं एक फॅमिलियर किंवा एक फ्रेंडली नेचर असतं, ते आपल्याकडे पाहायलाच भेटत नाही. म्हणजे वडिलांना बोलायचं म्हणजे आपण घाबरतो, आईला बोलायचं म्हणजे मग आपण एकदम रिलॅक्स बोलतो. दॅट इज नॉट अ फॅमिलियर. फॅमिलीयर बोलूच शकत नाही.

0: जसं मित्रांना बोलतो तसं घरी नाही बोलू शकत. हे पण एक खूप मोठा इश्यू आहे आणि हा प्रॅक्टिकली इश्यू आहे. म्हणजे बरेच जण ह्याला नाही म्हणतात पण आहे. कारण फॅमिली जर इन्वॉल्व्ह झाली आणि फॅमिली जर पाल्याला सपोर्ट करत असेल, आपण घरी जर प्रॉपरली गोष्टी डिस्कस करत असेल, तर ते खूप सपोर्टिव्ह नेचर होऊन जातं आणि त्या गोष्टीतून आपण बाहेर पडायला लागतो, ॲटोमॅटिकली बाहेर पडतो. म्हणजे कम्युनिकेशनच हा एक मोठा मॅटर आहे आणि चॅप्टर आहे जो की आपण ग्रूम केला पाहिजे सगळ्यांनी मिळून. मग त्याच्यामध्ये पॅरेंट्स आले, टीचर्स आले, इन्व्हायरमेंटल आलं, सगळ्याच गोष्टी आल्या.
1: बरोबर. तर तुम्ही जे आता कम्युनिकेशनचा एक सर्वात महत्वाचा भाग सांगितला, खरं तर तो खऱ्या अर्थानंच जर पाहायला गेला तर तो मेन इश्यू आहे. बाकीचा अकॅडमिक्सच्या आणि जे काही सॉफ्टवेअरचे कोर्सेस असतील किंवा इतर ज्या काही स्किल्स असतील त्या तर म्हणजे त्या प्रोसेसचा भाग म्हणून येतातच, पण कम्युनिकेशनचा एक हा भाग आपण सांगितलेला आहे. तर मला एक आणखी एक विचारायचं शेवटी की आपण तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजसोबत टाईप केल्यामुळे आपल्या कंपनीच्या वतीनं ना आपण स्वतः, तर येणाऱ्या कालावधीमध्ये आपण कशा पद्धतीनं हे सगळं टाईप चालवणार आहेत आणि मुलांना कसं तुम्ही एक आश्वासित करू इच्छिता की त्यांना खूप चांगल्या पद्धतीच्या संधी मिळू शकतील तुमच्या कंपनीच्या?
0: हो, आता आज ॲक्च्युली मी तेच सांगत होतो सरांशी की वेगळ्या वेगळ्या इंडस्ट्रीतले किंवा सध्या जे काही बूमिंग चालू आहे, ई व्हेकल्स येत आहेत मार्केटमध्ये, म्हणजे बऱ्याचशा कंपनी ई व्हेकल्स बनवत आहेत, टू व्हीलर असेल, थ्री व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, त्यामुळे सध्या सगळेच मार्केट बूम आहेत. असं नाही की इलेक्ट्रॉनिक्स डाऊन आहे किंवा मेकॅनिकल डाऊन आहे किंवा सिव्हिल डाऊन आहे. आता आपल्याला तर माहिती पुण्या मुंबईपेक्षा पुण्यामधले फ्लॅटचे रेट खूप वाढलेले आहेत सध्या, कारण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट खूप जोरात चाललेली आहे. त्यामुळे सिव्हिल पण वर्किंग प्रोसेस आहे, प्रॉपरली आहे. त्यामुळे असं आपण नाही म्हणू शकत किंवा जज नाही करू शकत की हे इंजिनिअरिंग चांगलं किंवा ते इंजिनिअरिंग चांगलं. तर हे जे काही कन्फ्युजन असतं मुलांच्या माइंडमध्ये की नेमकं मी काय करू, नेमकं मी काय करायला पाहिजे, मग हे कन्फ्युजन एक तर आम्ही दूर करतो. मॅक्झिमम इंटरॅक्शन्स चालू असतात. मीन्स मला सांगायला आवडेल की तेरणा कॉलेजमध्ये कंपल्सरी वर्षातून 3-4 वेळेस तर माझं विजिट्स चालू असतात, फॉर सेमिनार असेल किंवा इंटरॅक्शन सेशन्स असतील, डाऊट क्लिअरिफिकेशन सेशन असेल. मग हे थोडंसं जे काही इंटरॅक्शन आहे ते थोडंसं आम्ही वाढवायचं डिसाईड केलेलं आहे सरांसोबत. आणि सायमल्टेनियसली आमचा असा विचार आहे की रिलेटेड टू इंडस्ट्री, इंडस्ट्रीमध्ये जे काही लेटेस्ट टेक्नॉलॉजी झालेल्या आहेत त्या टेक्नॉलॉजी रिलेटेड काही वर्कशॉप, मग 8 days असेल, 10 days असेल, 9 days असेल किंवा 15 days असेल, ते थोडंशा इन्व्हायरमेंट मॅच होण्यासाठी मुलांना जर इथे लर्न करता आल्या तर ते थोडंसं मूव्ह ऑन करू शकतात किंवा त्यांना ते माहिती होऊ शकतात की अरे इंडस्ट्रीमध्ये हे आलेलं आहे, हे आपण थोडंसं जास्त प्रॅक्टिकली करूयात. ॲटलिस्ट त्यांना इंटरेस्ट येण्यासाठी तरी, त्यांना एकदा इंटरेस्ट आला की ते ॲटोमॅटिकली करणारच आहेत. त्यांना इंटरेस्ट देण्याचं काम आम्ही करणार आहेत. किंवा असं म्हणू शकतो की रिलेटेड टू प्लेसमेंट्स, फॉर एक्झाम्पल आज आम्ही कॅम्पस ड्राईव्ह घेतला, त्यामध्ये टेंटेटिव्हली 4 कॅन्डिडेट्सचं सिलेक्शनही आम्ही केलेलं आहे. तर थोडंसं नंबर ऑफ इंजिनियर्स पण लागत आहेत आणि बेसिकली मी याच भागातला आहे त्यामुळे थोडंसं अट्रॅक्शन ऑब्व्हियसली असणारच. त्यामुळे माझं असं म्हणणं असतं की इकडचे तिकडच्या कॉलेजचे स्टुडंट्स घेण्यापेक्षा माझ्या नियर बाय कॉलेजचे स्टुडंट्स मी का नको घेऊ.
1: बरोबर.
0: तर रिलेटेड टू मेकॅनिकल असेल किंवा आय टी असेल, बरेचसे इंजिनियर्स इन फ्युचरही लागणार आहेतच. त्यामुळे हे काम तर कंटिन्यू चालूच राहील, इथे तर काही स्किप होणार नाहीच आहे. आणि जे काही रिलेशन आहे कॉलेजचं आणि राधे इंजिनिअरिंगचं ते थोडंसं ग्रूम करून थोडंसं अजून काही वेगळं डेव्हलप करता येईल का? जसं आता माने सर म्हटले, प्रोफेसर माने सर, की आमच्याकडे थोडंसं ॲपल लॅबचं चाललेलं आहे, मग त्याच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजीज आम्हाला थोड्याशा ॲड करायच्या आहेत. परत ड्रोनचं पण सेंटर्सला परमिशन भेटलेली आहे. मीन्स लाईक दॅट अजून काय वेगळं करता
1: येईल कम्युनिकेशनसाठी.
0: हा, मग लाईक दिस, म्हणजे ते थोडंसं चालूच आहे. म्हणजे सजेशन्स असतील किंवा इम्प्लिमेंटेशन असेल ह्या गोष्टी चालू असतात. आणि मला एक गोष्ट चांगली वाटते की द नेचर ऑफ प्रोफेसर्स अँड स्टाफ मेंबर्स, दे आर व्हेरी फॅमिलियर्स. मीन्स जे काही असेल ते फ्रँकली डिस्कस करू शकतात, विचारू शकतात, सांगू शकतात. आम्हीही फ्रँकली त्यांच्याशी डिस्कस करतो, विचारतो, सांगतो, जे की अदर कॉलेजेसमध्ये नाही होत. त्यामुळे इथे प्रॉपरली इम्प्लिमेंट होत आहेत सगळ्या गोष्टी आणि अजूनही होईल चांगल्या प्रकारे.
1: यस. तर सर, मी खरं तर सचिनजी आपल्याला पण धन्यवाद देऊ इच्छितो. याचं कारण असं आहे की उस्मानाबाद असेल किंवा धाराशिव असेल, लातूर असेल, सोलापूर असेल, या परिसरातले जे काही विद्यार्थी आहेत जे इंजिनिअरिंग करत आहेत त्या सर्वांनासुद्धा श्री सचिन वाळके म्हणजे एक आधारस्तंभ असणार आहेत. आणि एक लिफ्ट करून देण्यासाठी एक त्यांना पण कॉन्फिडन्स बिल्डअप होण्यासाठी आपल्याच भागातले आहेत म्हणून तुमच्याकडे ते पाहत असणार आहेत. तर आपल्या माध्यमातून सुद्धा एक खूप चांगला आधार त्यांना भेटतोय हे दिसून येतं आहे. आणि इथूनही पुढच्या काळामध्ये जर समजा काही मुलांना जर समजा काही अडचणी असतील तर आपण आपला क्रमांक सांगावा, मोबाईल क्रमांक सांगावा, जेणेकरून ते आपल्याशी संपर्क साधतील आणि त्यांच्या अडचणी ज्या आहेत किंवा त्यांचे काही इश्यूज असतील तर ते पण ते दूर करू शकतील.
0: तर बेसिकली मॅक्झिमम मुलांचे जे काही क्वेरीज असतात किंवा डाऊट्स असतात ते सॉल्व्ह करणं गरजेचंच आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे बरेच वेगळे वेगळे डाऊट्स असू शकतात. तर माझं असं म्हणणं आहे की थोडंसं डाऊट्स जे आहेत त्याला थोडंसं तुम्ही आधी पहा, काय डाऊट आहे सर मी हे करू का, त्याला तुम्ही थोडंसं लर्न करा, पहा, विचार करा, त्या रिलेटेड थोडंसं आता तुम्ही बाकीच्या गोष्टी इंटरनेटवरती जसं सर्च करता तसं ह्याही गोष्टी सर्च करा. आधी तुम्ही त्याच्यावरती वर्कआउट करा, स्टडी करा. हां, नाहीच हे कळत, हँड्स ऑफ, आता नाही मी करू शकत, मला आता कुठेतरी सजेशन्स पाहिजे, दॅट टाईम डेफिनेटली तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आमचं कामच आहे सपोर्ट करणे. त्याच गोष्टीसाठी आम्ही प्रयत्न करतोय. किंवा फ्रॉम लास्ट 10 इयर्स राधी इंजिनिअरिंग जे काम करत आहे की मोर दॅन अप्रॉक्सिमेटली 2000+ इंजिनियर्सला आम्ही चांगल्या ठिकाणी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये प्लेस केलेलं आहे. मीन्स बेसिकली जे काय स्टाफ मेंबर्स असतील राधी इंजिनिअरिंगचे ते तुम्हाला चांगलं गायडन्स किंवा चांगलं मार्गदर्शन किंवा जे काही तुमचे क्वेश्चन्स असतील त्याचे प्रॉपर आन्सर्स तुम्हाला भेटतील विथ प्रॉपर गायडन्स. म्हणजे असं नाही की नाही हेच चांगलं आहे किंवा तेच चांगलं आहे. जे इंडस्ट्री म्हणेल की बाबा हे सध्या पाहिजे तेच आम्ही तुम्हाला सांगू. म्हणजे असं त्याच्यामध्ये तुमच्या फायद्यासाठी किंवा आमच्या फायद्यासाठी काही नसतं. ह्या सगळ्या कंडिशनवरती गोष्टी आहेत. आज आपण म्हणतोय की IT मध्ये बूम आहे, मेकॅनिकलमध्ये बूम आहे, उद्या थांबवू शकते, उद्या वेगळ्याच गोष्टीला बूम येईल.
1: बरोबर.
0: मग जे इंडस्ट्रीमध्ये आहे तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते तुम्ही विचारू शकता, डिस्कस करू शकता. डेफिनेटली मी असेल किंवा माझी टीम असेल तुम्हाला 101% एक प्रॉपर गायडन्स प्रोव्हाइड करायचा आम्ही नक्की प्रयत्न करू. जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मी माझा नंबर सांगतो 7276492500. मी परत एक वेळेस सांगतो 7276492500.
1: तर सचिनजी आपण खरं तर या ठिकाणी येऊन मी परत एकदा आठवण करून देतो आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना की सचिनजी वाळके हे मूळता राहणारे किल्लारी येथील आहेत पण राधे इंजिनिअरिंग सर्व्हिसेस नावाची कंपनी ते पुण्यामध्ये रन करतात आणि तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजसोबत राधे इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचं टायप पण आहे आणि या माध्यमातून तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जे स्टुडंट या ठिकाणी शिक्षण घेणार आहेत त्या सर्वांना एक खूप चांगली संधी मिळणार आहे आणि कंपनीमध्ये जॉब पण ऑफर होणार आहेत आणि या सर्व गोष्टीसाठी स्वतः श्री सचिन वाळके सर आपल्या सर्वांना मदत करणार आहेत. तेव्हा सचिनजी आपण या ठिकाणी आलात रेडिओ तेरणाला येऊन आपण एवढं व्हॅल्युएबल गायडन्स केलेलं आहे त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो.
0: धन्यवाद सर.
1: आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
0: 12वीची परीक्षा दिली आहे, MSTCET परीक्षाही दिली आहे, आता ऍडमिशन प्रक्रिये संदर्भात संभ्रम आहे?
1: काळजी नको, धाराशिव जिल्ह्यातील एकमेव महाराष्ट्र राज्याचं CET कक्ष तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथे असून या कक्षा मार्फत प्रवेशासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, कालावधी, प्रक्रिया समजून घेण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचं शुक्रवार दिनांक 5 जून रोजी सकाळी 11 वाजता आयोजन केलं आहे।
0: MSTCET परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड समजून घेण्यासाठी अवश्य सहभागी व्हावं। नोंदणीसाठी आजच संपर्क करा। मोबाईल 94219 78 078, मोबाईल 97640 49 169 आणि 86 98 65 20 65।
1: कॅप प्रक्रिया विभागीय सुसंवाद कार्यक्रम 5 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी करून अवश्य सहभागी व्हावं असं आवाहन प्राचार्य डॉक्टर VV माणेसर यांनी केलं आहे।
0: स्थळ तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, सोलापूर रोड, धाराशिव। आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: बारावीची परीक्षा दिली आहे, एमएसटी सीईटी परीक्षाही दिली आहे. आता ऍडमिशन प्रक्रियेसंदर्भात संभ्रम आहे.
1: काळजी नको, धाराशिव जिल्ह्यातील एकमेव महाराष्ट्र राज्याचं सीईटी कक्ष तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथे असून या कक्षामार्फत प्रवेशासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, कालावधी, प्रक्रिया समजून घेण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचं शुक्रवार दिनांक 5 जून रोजी सकाळी 11 वाजता आयोजन केलं आहे.
0: एमएसटी सीईटी परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड समजून घेण्यासाठी अवश्य सहभागी व्हावं. नोंदणीसाठी आजच संपर्क करा. मोबाईल 94219 78 078, मोबाईल 97640 49 169 आणि 86 98 65 20 65.
1: कॅप प्रक्रिया विभागीय सुसंवाद कार्यक्रम 5 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी करून अवश्य सहभागी व्हावं असं आवाहन प्राचार्य डॉक्टर व्ही मानेसर यांनी केलं आहे.
0: स्थळ तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, सोलापूर रोड, धाराशिव.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: अरे खरं सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं। बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे। मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे। यावेळी तर बसूनच घेतो, जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका। पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
0: 12वीची परीक्षा दिली आहे, एमएसटी सीईटी परीक्षा ही दिली आहे, आता ऍडमिशन प्रक्रिये संदर्भात संभ्रम आहे?
2: काळजी नको, धाराशिव जिल्ह्यातील एकमेव महाराष्ट्र राज्याचं सीईटी कक्ष तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथे असून या कक्षा मार्फत प्रवेशासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, कालावधी, प्रक्रिया समजून घेण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचं शुक्रवार दिनांक 5 जून रोजी सकाळी 11 वाजता आयोजन केलं आहे।
0: एमएसटी सीईटी परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड समजून घेण्यासाठी अवश्य सहभागी व्हावं। नोंदणीसाठी आजच संपर्क करा, मोबाईल 94219 78 0 78, मोबाईल 97640 49 169 आणि 86 98 65 20 65।
2: कॅप प्रक्रिया विभागीय सुसंवाद कार्यक्रम 5 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी करून अवश्य सहभागी व्हावं असं आवाहन प्राचार्य डॉक्टर व्ही माणेसर यांनी केलं आहे।
0: स्थळ तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, सोलापूर रोड, धाराशिव।
2: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन,
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
2: आता यश तुमचं, संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 82-75-92-59-00।
0: श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
3: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। श्रोते हो, शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेती व्यवस्थापनाशी निगडीत अनेक महत्वाचे विषय आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो। आजचा जो विषय आहे तो आपल्या पशुपालकांसाठी खूप महत्वाचा असा विषय राहणार आहे। आपल्या भागामध्ये आपण बघतो आहोत दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात आपले शेतकरी बांधव करत असतात आणि हा दुग्ध व्यवसाय करत असताना नवजात जी आपली वासरं आहेत त्यांच्या आहार असेल किंवा आरोग्याचं रक्षण करणं हे आपल्या शेतकरी बांधवांनी खूप गरजेचं झालेलं आहे। तर या वासराच्या संदर्भातील माहिती, त्याच्या व्यवस्थापनाच्या संदर्भातील माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करून घेणार आहोत। मंडळी, वासरू मातेच्या गर्भाशयात वाढत असते त्यावेळेस त्याची योग्य निगा राखल्यास भरपूर आर्थिक फायदा मिळवता येऊ शकतो। वासरू जन्मल्यानंतर सुरुवातीचा जवळपास 3 ते 4 महिन्याचा कालावधी हा वासरासाठी संक्रमणाचा असतो। दुबत्या पशूंचे वासरू प्रथम एकेरी पोटाचे असते। वय वाढत जाईल तसे एकेरी पोटाचे रूपांतर 4 भागात होण्यास सुरुवात होते। यास जवळपास 3 ते 4 महिन्याचा कालावधी लागत असतो। वासरासाठी हा संक्रमणाचा काळ असतो। सुरुवातीच्या पहिल्या 3 महिन्यात वासरामध्ये मृत्यूकीचे प्रमाण 50-60% इतकं असतं। यामुळे सुरुवातीच्या पहिल्या 3 महिन्यात वासराचे आहार व्यवस्थापन हे खूप महत्वाचं आहे। नवीन जन्मलेल्या वासराला पुढील पिढी अवलंबून त्याच्यावर असते। अनेक पिढ्यांच्या नियोजनबद्ध प्रजननंतर जातीवंत गायीची पैदास होणे शक्य असते, त्यामुळे जन्मापासूनच वासराचे पोषण आणि व्यवस्थापन हे खूप महत्वाचं आहे। मंडळी, यानंतर जाणून घेऊयात चिकाचे महत्व। गाय व्याल्यानंतर पहिले 2 ते 3 दिवस घट्ट पोषक दूध, त्याला चिक असे म्हणतात। दुभत्या जनावरांच्या वासरामध्ये सुरुवातीला 18 ते 21 दिवस कोणत्याही प्रकारची स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती नसते। वासरू जन्मल्यानंतर सुरुवातीच्या 4 ते 6 तासात आतड्यातून रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात शोषले जातात, त्यामुळे त्या काळात पुरेशा प्रमाणात चीक पाजणं खूप गरजेचं आहे. चिकांमध्ये प्रथिनांचे प्रमाण साधारणपणे 15% साध्या दुधापेक्षा खूप जास्त असते. या प्रथिनांमध्ये मुख्यत्वे करून ग्लुबोलिन असते. चिकात असलेले अँटीबॉडीज वासराला गायीकडून मिळालेली तयार रोगप्रतिकारक शक्ती देतात. नवजात वासरांच्या शरीरात ही तत्व नसतात, त्यामुळे त्यांना चीक पाजणं खूप महत्वाचं आहे. वासराच्या वाढीला लागणारी जीवनसत्वे आणि खनिजे चिकात मोठ्या आणि भरपूर प्रमाणात असतात. वासराच्या आतड्यात जमा झालेली विष्ठा चिकट पदार्थ बाहेर काढण्यासाठी आणि पोट साफ करण्यासाठी चीक मदत करत असतो. आता चीक पाजण्याचं जे प्रमाण आहे ते बघूयात. वासरू जन्मल्यानंतर पहिल्या तासात 1.5 ते 2 लिटर चीक पाजणं गरजेचं आहे. पुढील 4 ते 5 तासांनी पुन्हा 1 ते 1.5 लिटर चीक पाजणं गरजेचं आहे. सुरुवातीच्या 24 तासात वासराच्या वजनाच्या 10% चीक पाजणं गरजेचं आहे. चीकयुक्त दूध जास्त प्रमाणात पाजू नये, कारण त्यामुळे अपचन होऊन अतिसार होण्याचा सुद्धा धोका संभवत असतो. बहुतांश शेतकऱ्यांचा असा समज आहे की वार पडेपर्यंत चीक पाजणे चुकीचे आहे, परंतु असे न करता वासरू उभे राहिले की लगेच त्याला चीक पाजणं आपण सुरू करणं गरजेचं आहे. पारंपरिक पद्धतीनुसार चीक गायीच्या कासेला पाजले जाते. बाटलीने चीक पाजत असताना चिकाचे तापमान शरीराइतकं असणं गरजेचं आहे, त्यामुळे चीक काढल्यानंतर लगेच वासरांना पाजणं गरजेचं आहे. यानंतर बघूयात कृत्रिम चीक. जर गाय आजारी असेल, वितांना दगावली असेल, गायीला कासदाह असेल, तर वासराला नैसर्गिक चीक मिळू शकत. अशा वेळी आपण त्याच वेळेस त्या गोठ्यातील विलेल्या दुसऱ्या गायीचा चीक सुद्धा या वासरास देऊ शकतो. यातील घटक मंडळी बघूयात. 1 लिटर उकळून थंड केलेले दूध, 1 संपूर्ण अंडे, 3 ते 5 मिली एरंडेल तेल, 1000 IU जीवनसत्व अ, 250 मिलीग्रॅम शिफारसीत अँटीबायोटिक, प्रायोटिक किंवा प्रिबायोटिक, सर्व घटक एका स्वच्छ भांड्यात एकजीव करून लगेच वासराला पाजावेत. पशुआहार तज्ज्ञ किंवा पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार कृत्रिम चीक बनवणं गरजेचं आहे. आहार व्यवस्थापनाच्या संदर्भात मंडळी बघूयात. चांगली वाढ आणि अधिक प्रतिकार शक्ती येण्यासाठी दूध आणि खुराक यांचा वासराच्या आहारात समावेश असणं अत्यंत गरजेचं आहे. वजन लवकर वाढण्यासाठी रवंथ प्रक्रिया लवकर सुरू करणं देखील गरजेचं आहे. मंडळी, वासराला पिण्यासाठी दुधाला पर्याय म्हणून किंवा काही प्रमाणात दुधाची मात्रा कमी करून दुधाऐवजी दूध भुकटी आणि इतर अन्न घटक एकत्रित तयार करून केलेल्या कोरड्या पावडर स्वरूपातील मिश्रणाला मिल्क रिप्लेसर असं म्हणतात. मिल्क लिप्रेसर पाण्यात मिसळून वासरांना दिले जाते. मिल्क लिप्रेसर दुधाइतकेच पौष्टिक असते. वासराच्या पचनसंस्थेची भौतिक शारीरिक वाढ चांगली होण्यासाठी मिल्क रिप्रेसर उत्तम असते. मिल्क रिप्रेसर दुधाच्या किमतीपेक्षा स्वस्त असल्यामुळे दुधाची बाजारात विक्री करून पशुपालकास आर्थिक फायदा मिळवता येऊ शकतो. यानंतर मंडळी आपण बघणार आहोत काप स्टार्टर. हे वासरांचा बाल आहार असून दूध किंवा इतर पातळ पदार्थावर वाढणाऱ्या वासरांसाठी पूरक पोषण द्रव्ये यांचे घन स्वरूपातील मिश्रण आहे. यामध्ये मुख्यतः मका, ओटसारखी धान्ये, तेलबिया आणि इतर धान्यांपासून बनवलेले तसेच जीवनसत्व, खनिज, प्रतिजैविके यांचे मिश्रण असते. दर्जेदार मिश्र खाद्यात 75% ते 80% एकूण पचनीय घटक आणि 22 ते 25% प्रथिने असतात. वासरांना काफ स्टार्टर वयाच्या 2 आठवड्यापासून ते 4 महिने वयापर्यंत देणं गरजेचं. यामुळे वासरांचे कोटीपोट लवकर कार्यान्वित होण्यास मदत होते आणि रवंथ प्रक्रिया लवकर सुरू होण्यास देखील मदत होऊ शकते. मंडळी, वासराची सुरुवातीची वाढ चांगली होण्यासाठी योग्य प्रमाणात दूध पाजणं गरजेचं आहे. सुरुवातीच्या दिवसात वासरामध्ये चारा किंवा इतर आहार पचवण्याची क्षमता नसते. सुरुवातीच्या दिवसात वासराच्या पोटाची रचना ही खास दूध पचवण्यासाठीच केलेली असते. वासराच्या शारीरिक वाढीसाठी लागणारे सर्व घटक दुधामध्ये योग्य प्रमाणात असतात. सुरुवातीचे 21 दिवस वासराच्या वजनाच्या 10% दूध दिवसातून 2 ते 3 वेळा विभागून पाजलं गेलं पाहिजे. 22व्या दिवसापासून दुधाचे प्रमाण वासराच्या वजनाच्या 1/15 करून 100 ग्रॅम काफ स्टार्टर आणि थोड्या

0: वासराला दूध मोजून देता येत नाही. जमिनीवरून बाटलीने किंवा टोपल्याने दूध पाजले असते पोटाच्या पहिल्या कप्प्यात जाते. दुधाचे योग्य पचन होत नाही म्हणून दूध बाटलीने तोंडा एवढ्या उंचीवरून पाजल्यास ते पोटाच्या चौथ्या कप्प्यापर्यंत जाऊ शकते आणि त्याचं योग्य प्रकारे पचन होऊ शकतं. तर मंडळी, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवजात वासराचं जे आहार व्यवस्थापन करणं गरजेचं आहे त्या संदर्भातील माहितीही आपण करून घेतलेली आहे. श्रोते हो, आपली जर वासरं सक्षम असतील तर आपला दुग्ध व्यवसायसुद्धा भविष्यामध्ये सक्षम आणि भरपूर उत्पादन देणारा असू शकतो. निश्चितपणे आजची माहिती आपल्या कामाची असू शकते. यासारख्या उपयोगी माहितीसाठी आपण ऐकू शकता आमचा कार्यक्रम शिवार वार्ता दररोज रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: धन पावला बाबा, धन पावला.

आला आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. 12वीची परीक्षा दिली आहे, MSTCET सीईटी परीक्षाही दिली आहे, आता ऍडमिशन प्रक्रिये संदर्भात संभ्रम आहे?
1: काळजी नको, धाराशिव जिल्ह्यातील एकमेव महाराष्ट्र राज्याचं सीईटी कक्ष तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथे असून या कक्षामार्फत प्रवेशासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, कालावधी, प्रक्रिया समजून घेण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचं शुक्रवार दिनांक 5 जून रोजी सकाळी 11 वाजता आयोजन केलं आहे.
0: MSTCET परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड समजून घेण्यासाठी अवश्य सहभागी व्हावं. नोंदणीसाठी आजच संपर्क करा. मोबाईल 94219 78 0 78, मोबाईल 97640 49 169, आणि 86 98 65 20 65.
1: कॅप प्रक्रिया विभागीय सुसंवाद कार्यक्रम 5 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी करून अवश्य सहभागी व्हावं असं आवाहन प्राचार्य डॉक्टर व्ही माणेसर यांनी केलं आहे.
0: स्थळ तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, सोलापूर रोड, धाराशिव.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
2: अहो, घर खर्चासाठी पैसे द्या।
3: हे घे, किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
2: आणि लाइट बिलाचे
3: आता 0 रुपये कसे देऊ?
2: अरे हो हो, विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया।
3: हो हो, नक्की। PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in।
4: हर घर सूर्य घर।
5: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, आपण ऐकत आहे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोते हो, खरं तर हिंदी सिनेमातील गाण्यांची एक वेगळीच मजा आहे। यातील एखादा शब्द हा आणखीनच थोडी वेगळी अनुभूती आपल्याला देऊन जात असतो आणि स्वर बाहेरच्या माध्यमातून अशीच थीम घेऊन आपण येतो। खरं तर बऱ्याच थीमवर आपण आतापर्यंत कार्यक्रम केलेले आहेत, त्या कार्यक्रमाला आपल्या श्रोत्यांची भरभरून त्या कार्यक्रमांना आपल्या श्रोत्यांनी भरभरून असा प्रतिसादसुद्धा दिलेला आहे। तर आजची जी थीम आहे ती सुद्धा तुम्ही म्हणत असाल की कोणती आज थीम असणार आहे, तर आजची थीम देखील तशीच भन्नाट अशी थीम आहे। खरं तर या शब्दाशिवाय हिंदी सिनेमातील गाण्यांचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व थोडंसं कुठंतरी कमी पडताना दिसतंय। तर आजची जी थीम आहे ती आहे जवानी। तर जवानी यावरील गीतांचा आस्वाद आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहोत एक इंटरेस्टिंग गीत, जे गीत गायलं आहे लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी। गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं, संगीतकार आहेत राहुल देव बर्मन, चित्रपट आहे कारवां।

तर श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात जवानी दिवानी या चित्रपटासाठी किशोर कुमार यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत राहुल देव बर्मन आणि हा चित्रपटच जवानी दिवानी या नावानं आला होता. आणि या चित्रपटामध्ये आपण प्रमुख भूमिकेत पाहिलं होतं अभिनेता रणधीर कपूर आणि जया भादुरी यांना. यातील सगळीच गीतं खूप सुपर डुपर हिट ठरली होती. खरं तर आरडीनच्या संगीताचा जी जादूगरी आहे ती या गीतांमधून आपण पाहिली होती. पण आजच्या थीमला अनुसरून ऐकूयात हे किशोर कुमार यांच्या आवाजातील गीत.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आशा भोसले यांच्या आवाजातील अंजन यांचं गीत, संगीतकार आहेत बप्पी लहरी, चित्रपट नमक हलाल आणि या गीतामध्ये आपल्याला दिसून आल्या होत्या प्रसिद्ध सिने अभिनेत्री परवीन बॉबी. ऐकूयात हे सुंदर असं गीत.

पती पत्नी और तवायफ या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. खरं तर पती पत्नी और तवायफ या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत आपण पाहिलं होतं अभिनेता मिथुन चक्रवर्ती आणि त्याचबरोबर फरा असतील आणि सलमा आगा ज्या पाकिस्तानी अभिनेत्री होत्या ज्यांचा आवाज आपल्या हिंदी सिनेसृष्टीमध्ये खूप लोकप्रिय ठरला. दिल के अरमा आसुओं में बह गए हे त्यांचं गीत आजही तितकंच संस्मरणीय आहे. आणि हे सुद्धा जे गीत आपण ऐकणार आहात मोहम्मद अजीज साहेबासोबत त्यांनी गायलेलं आहे. सलमा आगा यांनी गीत आहे, आनंद बक्षी यांचं, आणि संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रुतीहोस्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण आनंद घेणार आहात कलाकार या चित्रपटातील गीताचा. गीत गायला आहे किशोर कुमार यांनी, गीत आहे हिंदीवर आणि मनोज कुमार यांचं. संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी, संगीतकार आहेत राजेश रोशन.

0: श्रोते हो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. लॉकेट या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गायलं आहे लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी. गीत आहे गौहर कानपुरी यांचं. संगीतकार पुन्हा एकदा बप्पी लहरी. आणि अशा थीम असेल किंवा असं जे धडकणारं संगीत असेल, मंत्रमुग्ध करणारी चाल असेल, तर त्याच्यामध्ये बप्पीदांचा फार मोठा रोल राहिलेला आहे. या गीतालाही असंच तडाखेबाज संगीत बप्पीदांनी दिलेलं आहे.
1: लेटेस्ट अपडेट्स के लिए अल्ट्रा चॅनल्स को सबस्क्राइब करें और बेल आयकॉन को प्रेस करें.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. जानी दोस्त या चित्रपटातील गीत गायला आहे किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी. संगीतकार आहेत बापी लहरी.

श्रोतेहोस्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तिरण 90.4 FM वरून. कैदी या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजातील इंदीवर यांचं गीत, संगीतकार पुन्हा एकदा बप्पी लहरी. आणि कैदी या चित्रपटामध्ये आपण पाहिलं होतं संगीतातील जवळपास सगळे जे ब्लॉकबस्टर गाणी म्हणता येईल, बांगो बांगो असेल, त्याच्याबरोबर सर्वांग सुंदर असेल, चांदनी रात असेल, ही सगळी गाणी त्या काळामध्ये जितेंद्र असतील किंवा अभिनेत्री माधवी असतील यांनी सुपर डुपर हिट करून दाखवली होती. ऐकूयात हे सुंदर असं गीत.

श्रुती हो यानंतर आपण ऐकणार आहात पुन्हा एकदा आशा भोसले आणि किशोर कुमार यांचा आवाज, गीत इंदीवर यांचं, संगीतकार पुन्हा बप्पी लहरी, चित्रपट मास्टरजी. आणि खरं तर मास्टरजी या चित्रपटातील हे गीत खरं मास्टर स्ट्रोक ठरलं आहे श्रीदेवी यांच्यासाठी. श्रीदेवी यांचं सौंदर्य आणि त्या माध्यमातून त्यांचं दिलखेचक असं नृत्य, त्याचबरोबर त्या प्रमाणात झालेलं चित्रीकरण, यामुळं हे गाणं हृदयाची धडकन निश्चितपणे वाढवतं. ऐकूयात हे सुंदर असं गीत.

श्रोते हो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरण 90.4 FM वरून. श्रोते हो पुन्हा एकदा क्लासिक एरा यानंतरचा चित्रपट आणि मिलू सजना, गायक कलाकार किशोर कुमार, गीत आनंद बक्षी यांचं आणि संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोते हो रेडिओ तिराणा 90.4 FM. आपण ऐकत आहात आणि चिठी माय इंटरेस्टिंग जवानी. आणि यानंतरचा चित्रपट आहे इशख जादे. गीत गायलं आहे सुनिधी चौहान आणि विशाल दादलानी यांनी. गीत आहे हबीब फैसल यांचं. संगीतकार आहेत अमित त्रिवेदी.

श्रोतेहोस्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. 30 मार खान या चित्रपटातील गीत गायलं आहे सुनिधी चव्हाण यांनी. गीत आहे विशाल दादलानी यांचं आणि संगीतकार आहेत विशाल शेखर.

श्रोतेहोस्वर बहार हा कार्यक्रम जर आता आपण ऐकत असाल तर या कार्यक्रमाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हास निश्चितपणे आता लगेच आपण टाईप करून कळवू शकता 9970500900 या आपल्या व्हॉट्सअप क्रमांकावर. आणि कार्यक्रमाचा शेवट आपण करणार आहोत कॉकटेल या चित्रपटातील गीतानं. हे गीत गायलं आहे नेहा कक्कर आणि नक्ष आजीज यांनी. संगीतकार आहेत प्रीतम. आणि याच गीताबरोबर आजचा आपला स्वर बहार हा कार्यक्रम इथंच आम्ही संपवित आहोत. या कार्यक्रमाविषयीच्या प्रतिक्रिया आम्हास निश्चितपणे कळवा. आणि आपण ऐकत रहा रेडिओ तिराणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा. आनंदी रहा.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
0: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची आर जे प्रगती. पुन्हा हजर झाले आपल्या आवडत्या कार्यक्रमात, म्हणजेच बिग स्टार शो मध्ये. मंडळी, बिग स्टार शो मधून आपण अशा विविध अभिनेत्या कलावंतांना भेटत आहोत आणि त्यांचा जीवन प्रवास देखील यामधून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि तेवढीच लोकप्रियता या आपल्या बिग स्टार शोला देखील मिळत आहे. आणि आजचे बिग स्टार देखील खूप जास्त स्पेशल आहेत. फिल्म इंडस्ट्रीचे खूप असे चॉकलेटी बॉय म्हणून देखील त्यांना ओळखलं जायचं. तर जास्त वेळ घेत नाही, सुरुवात करूया बिग स्टार शोला. मंडळी, हिंदी सिनेमांमधून अनेक कलाकारांचा प्रवास आणि यशोगाथा आपण पाहिल्या आहेत. यातील बरीचशी स्टार मंडळी ही फिल्म उद्योगातील तथाकथित घराण्यांमधून सुद्धा आलेली आहेत. मग यामध्ये खान असतील, कपूर असतील किंवा चोप्रा असतील, इतर प्रस्थापित देखील असतील, परंतु त्यांच्यावर देखील ते स्टारडम जपण्याचं मोठं आव्हान त्यांच्या समोर होतं. असंच एक घराणं म्हणजे कपूर घराणं. पृथ्वीराज कपूर पासून ते रणवीर कपूर पर्यंत यातील सर्व एक महत्वाचा कपूर म्हणजे आपले सर्वांचे लाडके चिंटू, अर्थात ऋषी कपूर. एक निरागस गोड आणि चॉकलेटी चेहरा. आणि त्यांचा फिल्म इतिहासही रंजक आहे. तोच इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत. म्हणूनच आजचे आपले बिग स्टार आहेत ऋषी कपूर.

आरजी प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो, आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय फिल्म इंडस्ट्रीचे चिंटू अर्थात ऋषी कपूर यांच्याबद्दल. राज कपूर हिंदी सिनेमामधील ग्रेट शोमन आणि एक महान व्यक्तिमत्व देखील. त्यांचे चित्रपट हे स्वतःमध्येच एक कला आविष्कार, आणि याच घराण्यात ऋषींचा जन्म झाला तो 4 सप्टेंबर 1952 मध्ये. हिंदी सिनेमा आणि इथलं वातावरण ऋषी कपूर यांच्यासाठी नवीन नव्हतं. अगदी छोट्या वयातच 1970 साली मास्टर पीस असलेला मेरा नाम जोकर या चित्रपटात त्यांनी एक छोटीशी भूमिका केली होती. परंतु दुर्दैवानं त्या काळात हा चित्रपट काही चालला नाही, आणि यातच प्रचंड मोठ्या आर्थिक संकटाला कपूर घराण्याला सामोरं जावं लागलं. आणि वडील राज कपूर यांनी यानंतर एक मोठा डाव टाकला, तो फिल्म इंडस्ट्रीला कायमचा बदलून गेला, आणि यामुळेच ऋषींचं नशीब बदललं.

आरजे प्रगतीसोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो, आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय फिल्म इंडस्ट्रीचे चिंटू अर्थात ऋषी कपूर यांच्याबद्दल.

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आज आपण आपल्या बिग स्टार शो मधून जाणून घेतोय चॉकलेट बॉय फिल्म इंडस्ट्रीचे चिंटू

बाकी काही असो, परंतु या चित्रपटानं ऋषी कपूर आणि राज कपूर यांना नव संजीवनी दिली आणि फिल्म इंडस्ट्रीला मिळाला एक नवा कपूर स्टार, म्हणजेच आपले ऋषी कपूर।

आपण एक आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच तुमच्या सोबत. तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शो मध्ये. आज ऋषी कपूर यांचा जीवन प्रवास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. ऋषी कपूर यांचे बॉबी नंतर अनेक हिट चित्रपट आले. यामध्ये अनेक कॉमेडी पटांचा समावेश होता. यामध्ये खेल खेल में, रफू चक्कर, अमर अकबर अँथनी या चित्रपटांचा समावेश करता येईल. ऋषींची जोडी विशेष जमली ती नीतू सिंग यांच्या सोबत. त्या दोघांनीही पहिल्यांदा जहरीला इन्सान या चित्रपटात भूमिका केली. यानंतर कभी कभी आणि 1976 साली दुसरा आदमी यांचा समावेश होतो. यानंतर ते 1980 साली विवाहबद्ध झाले. यानंतर 1980 त्यांचा आणखीन एक ब्लॉकबस्टर चित्रपट आला. तो होता सुभाष घाई यांच्या सोबतचा कर्ज. कर्ज हा चित्रपट 1980 साली ब्लॉकबस्टर ठरला आणि या चित्रपटाची गीतं आणि कथेचा उल्लेख आजही केला जातो.

यही है साहिबान कहानी प्यार की। किसी ने जान ली, किसी ने जान

आरजी प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून. आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय फिल्म इंडस्ट्रीचे चिंटू अर्थात ऋषी कपूर यांच्याबद्दल.

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून. आणि असेच असदा बहार कार्यक्रम ऐकण्यासाठी आपला रेडिओ तेरणा ऍप डाउनलोड करायचा आहे प्ले स्टोअर ऍप वरून आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करायचं आहे. आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण जाणून घेतोय फिल्म इंडस्ट्रीचे चेंटू अर्थात ऋषी कपूर यांच्याबद्दल. आणि यानंतर ऋषींचा आणखीन एक यादगार चित्रपट आला, तो म्हणजे स्वतः वडिलांनी दिग्दर्शित केलेला प्रेम रोग. वर्ष होतं 1982. या चित्रपटात ऋषींनी देवधरची भूमिका साकारली. यात त्यांच्या सोबत होत्या पद्मिनी कोल्हापुरे. विधवा विवाह आणि स्त्री मुक्तीचा एक आगळा वेगळा विषय यामध्ये राज कपूर यांनी घेतला. या चित्रपटातील भूमिकेसाठी ऋषींना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या भूमिकेच्या माध्यमातून ऋषी कपूर एक प्रगल्भ अभिनेते म्हणून उदयास आले. या चित्रपटातील देवधर आणि मनोरमा आजही लोकांची पसंती आहेत आणि गीतही प्रचंड लोकप्रिय ठरली.

आरजी प्रगतीसोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय फिल्म इंडस्ट्रीचे चिंटू अर्थात ऋषी कपूर यांच्याबद्दल.

0: मेरे भाई आगे ना लाइन पे
1: चल चल मेरे भाई
2: बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत चॉकलेट बॉय ऋषी कपूर अर्थात आपल्या फिल्म इंडस्ट्रीचे चिंटू. आज आपल्या बिग स्टार शो मधून आपण त्यांचा जीवन प्रवास उलगडण्याचा थोडासा प्रयत्न करतोय. तर मंडळी, यानंतर ऋषींना आणखीन एक महत्वपूर्ण चित्रपट 1985 साली त्यांचा आला होता. तो होता 1985 सालचा सागर. याचं दिग्दर्शन केलं होतं प्रख्यात दिग्दर्शक रमेश सिप्पियानी. यात ऋषींसोबत दिसून आले सुपरस्टार कमल हसन आणि कम बॅक करणारी डिम्पल कपाडिया. बॉबी नंतर ही जोडी पुन्हा दिसून आली. सुंदर कथानक, आडींचं भन्नाट असं संगीत, त्यामुळे हा चित्रपट यादगार ठरला आणि ऋषींची जादू पुन्हा एकदा दिसून आली.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच तुमच्यासोबत. आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेत आहोत ऋषी कपूर यांचा जीवन प्रवास. यानंतर 1980 दुसरी लीड करतानाही चिंटू दिसून आले. यामध्ये नसीब, कातिलो के कातिल, दोस्ती दुश्मनी, घर घर की कहानी, कुली, घराना या चित्रपटांचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. यानंतर 1986 त्यांचा एक वेगळा विषय असलेला चित्रपट आला, तो होता एक चद्दर मेलिसी. आणि या चित्रपटातील भूमिकेचं सर्वांनीच तोंड भरून असं कौतुक केलं. यामध्ये त्यांच्यासोबत होत्या हेमा मालिनी आणि कुलभूषण खरबद्दा.

आरजी प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय फिल्म इंडस्ट्रीचे चिंटू अर्थात ऋषी कपूर यांच्याबद्दल.

0: आपण ऐकत आहात बिग स्टार शो आर जी प्रगती सोबत. आणि आजचे आपले बिग स्टार आहेत खूप जास्त स्पेशल, फिल्म इंडस्ट्रीचे चिंटू अर्थात ऋषी कपूर. ऋषी कपूर यांच्या फिल्म करिअरमध्ये अनेक दिग्गज दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलंय. यामध्ये यश चोप्रा यांच्यासोबतचा चांदनी हा चित्रपटही यादगार ठरला. यामध्ये त्यांच्यासोबत दिसून आल्या श्रीदेवी. ऋषींच्या फिल्मी करिअरला महत्वपूर्ण चित्रपट ठरला श्रीदेवी यांच्यासोबत. त्यांचे अनेक चित्रपट आले परंतु चांदनी हा कायम क्लासिक चित्रपट ठरला. या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअरचं नामांकन देखील मिळालं.
1: चांदनी

नाम लिख लिया, बिन पूछे ये काम किया, तुमने मुझे बदनाम किया।

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि आजचे आपले बिग स्टार आहेत फिल्म इंडस्ट्रीचे चॉकलेट बॉय ऋषी कपूर आणि त्यांचाच जीवन प्रवास आपण जाणून घेतोय आपल्या बिग स्टार शो मधून. मंडळी, 1990 दशकातही ऋषींचा जलवा पाहायला मिळाला. यानंतर राज कपूर यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता हिना. देशाच्या सीमा ओलांडणारी ही प्रेमकथा होती. यामध्ये त्यांच्यासोबत दिसून आल्या पाकिस्तानी अभिनेत्री जेबा बख्तियार. या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं रणधीर कपूर यांनी. यानंतर त्यांचा 90 आणखीन एक सुपरहिट चित्रपट आला, तो होता राजकुमार संतोषी यांचा दामिनी. यात त्यांच्यासोबत दिसून आले सनी देओल आणि मीनाक्षी शशाद्री. हा एक समाजभिमुख उपक्रम ठरला. या चित्रपटातील भूमिकेचंही मोठं कौतुक झालं.

बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि आजचे आपले बिग स्टार आहेत फिल्म इंडस्ट्रीचे चिंटू अर्थात ऋषी कपूर. ऋषी कपूर यांनी 1973 पासून 2000 सालापर्यंत एक रोमॅन्टिक हिरो म्हणून त्यांनी यादगार चित्रपट दिले. यामध्ये राजा, लैला मजनू, सरगम, बडे दिलवाला, तवायफ, बोल राधा बोल, दिवाना आणि कारोबार या चित्रपटांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. 2000 दशकात भूमिकांकडे ते वळाले. यामध्ये हम तुम, फना, नमस्ते लंडन, लव आजकल या भूमिकांचा उल्लेख करावा लागेल. 2010 मध्ये त्यांचे अग्निपथ, औरंगजेब, डी दाऊद, हाऊसफुल 2, दो दुनी 4, अमिताभ यांच्या सोबतचा 102 नॉट आउट असे महत्वपूर्ण आणि वेगळे विषय असणारे चित्रपट देखील त्यांनी केले. ऋषी कपूर यांनी अग्निपथ या चित्रपटात साकारलेली राशीद लाला ही व्यक्तिरेखा सर्वांच्याच पसंतीस उरली आणि या चित्रपटात त्यांनी एका क्रूर कर्माची भूमिका निभावली.

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत फिल्म इंडस्ट्रीचे चिंटू अर्थात ऋषी कपूर. ऋषी कपूर यांचं सर्व फिल्म करिअरच नेहमी संघर्षपूर्ण राहिलं. अनेक दिग्गज असतानाही हा चिंटू सतत चर्चेत राहिला, हिट देत राहिला आणि वेगवेगळ्या रूपात आपल्या समोर येत राहिला आणि आपली मनं जिंकत देखील राहिला. राज कपूर यांच्या घराण्यामध्ये वडील पृथ्वीराज कपूर, बंधू शम्मी कपूर, शशी कपूर, रणधीर कपूर, राजीव कपूर, करीना, करिश्मा अशा सुपरस्टारचे हे घराणे. परंतु हाच वारसा ऋषींनी यशस्वीरित्या सांभाळला. त्यांचे पुत्र रणबीर कपूरचा जलवा सुद्धा फिल्म इंडस्ट्रीमध्ये कायम आहे. परंतु ऋषी कपूर यांच्या भूमिका आणि चॉकलेट इमेज नेहमी आपल्याला आनंद देत राहील यात काही शंकाच नाही.

चला तर वेळ झाली आता टाटा बाय बाय म्हणण्याची. बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती इथेच थांबतीये. पुन्हा भेटणार आहोत नवीन स्टार सोबत, नवीन एका कलाकारासोबत, त्यांचा जीवन प्रवास जाणून घेण्यासाठी आपल्या रेडिओ तिरणावरती. तर आजचे आपले बिग स्टार होते फिल्म इंडस्ट्रीचे चिंटू चॉकलेट बॉय असणारे ऋषी कपूर. तर आजचा आपला एपिसोड कसा वाटला हे तुम्ही मला सांगू शकता 9970509 वरती. तर पुन्हा भेटूयात नवीन बिग स्टार सोबत आपल्या रेडिओ तेरणावरती. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: बारावीची परीक्षा दिली आहे, एमएसटी सीईटी परीक्षाही दिली आहे. आता ऍडमिशन प्रक्रियेसंदर्भात संभ्रम आहे.
1: काळजी नको, धाराशिव जिल्ह्यातील एकमेव महाराष्ट्र राज्याचं सीईटी कक्ष तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथे असून या कक्षामार्फत प्रवेशासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, कालावधी, प्रक्रिया समजून घेण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचं शुक्रवार दिनांक 5 जून रोजी सकाळी 11 वाजता आयोजन केलं आहे.
0: एमएसटी सीईटी परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड समजून घेण्यासाठी अवश्य सहभागी व्हावं. नोंदणीसाठी आजच संपर्क करा. मोबाईल 94219 78 078, मोबाईल 97640 49 169 आणि 86 98 65 20 65.
1: कॅप प्रक्रिया विभागीय सुसंवाद कार्यक्रम 5 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी करून अवश्य सहभागी व्हावं असं आवाहन प्राचार्य डॉक्टर व्ही माणेसर यांनी केलं आहे.
0: स्थळ तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, सोलापूर रोड, धाराशिव. आपली पसंत, आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.
1: मैंने देखा एक सपना.
2: क्या?

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
2: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात 1-1 करोड 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
0: 12वीची परीक्षा दिली आहे, MSTCET सीईटी परीक्षाही दिली आहे, आता ऍडमिशन प्रक्रियेसंदर्भात संभ्रम आहे?
3: काळजी नको, धाराशिव जिल्ह्यातील एकमेव महाराष्ट्र राज्याचं सीईटी कक्ष तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथे असून या कक्षामार्फत प्रवेशासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, कालावधी, प्रक्रिया समजून घेण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचं शुक्रवार दिनांक 5 जून रोजी सकाळी 11 वाजता आयोजन केलं आहे।
0: MSTCET परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड समजून घेण्यासाठी अवश्य सहभागी व्हावं। नोंदणीसाठी आजच संपर्क करा। मोबाईल 94219 78078, मोबाईल 97640 49169, आणि 86 98 65 20 65।
3: कॅप प्रक्रिया विभागीय सुसंवाद कार्यक्रम 5 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी करून अवश्य सहभागी व्हावं असं आवाहन प्राचार्य डॉक्टर व्ही माणेसर यांनी केलं आहे।
0: स्थळ तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, सोलापूर रोड, धाराशिव।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
2: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
3: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. मित्रांनो, आपण इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये करिअर घडवण्यासाठी आपण ही मुलाखत जर आपण ऐकली तर निश्चितच आपल्याला इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम प्रकारे करिअर कसं घडू शकतं, आपल्याला एक चांगला जॉब कसा भेटू शकतो आणि आपण खूप चांगल्या पद्धतीनं जे आपलं ध्येय आहे ते पूर्ण करू शकतो याविषयी विस्तृत अशी माहिती मिळणार आहे. कारण आजच्या या मुलाखतीसाठी आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे श्री सचिन वाळके यांना. ते मूळतः राहणारे किल्लारी येथील आहेत पण सध्या ते पुण्यामध्ये राधे इंजिनिअरिंग सर्व्हिसेस नावाची कंपनी चालवतात आणि या कंपनीच्या माध्यमातून मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन असेल, कम्प्युटर सायन्स असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, AIDS असेल, म्हणजे या सर्वच क्षेत्रामध्ये ते डील करतात, त्याबाबतीत मार्गदर्शन करतात आणि सेवाही पुरवतात. अशा पद्धतीचं राधे इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या कंपनीचे हेड आहेत या ठिकाणी सचिन वाळकेजी. मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये.
4: धन्यवाद सर.
3: जसं की सचिन, मी आत्ता एक तुमचं इंट्रोडक्शन करून दिलेलं आहे की मूळतः तुम्ही किल्लारीचे आहेत म्हणजे आपल्या भागातले आहेत, त्यामुळे तुम्ही खूप बेटर अंडरस्टँड करू शकता की इकडल्या मुलांची मानसिकता कशी असू शकते ते. तर आपण एक आता कंपनीचे डायरेक्टर, कंपनीचे ओनर आहात, तर हा सगळा प्रवास आणि सर्वप्रथम आपल्या इथल्या विद्यार्थ्यांची मानसिकता कशी असते आणि त्यांनी इंजिनिअरिंगकडे कसं पाहावं हे सांगा.
4: तर सर्वात सुरुवातीला मी असं सांगेल की बेसिकली रिलेटेड टू मानसिकता आधी आपण त्या गोष्टी डिस्कस करू. मॅक्झिममली काय होतं की आपण खेडेगावामध्ये थोडंसं सर्वाय करतो, 10वीपर्यंतचं शिक्षण थोडंसं छोट्या ठिकाणी झालेलं असतं, 11वी 12वीला ज्यावेळेस आपण कुठेतरी चांगल्या मोठ्या ठिकाणी जातो त्यावेळेस काही गोष्टी आपल्याला अंडरस्टँड होतात, 12वीनंतर परत वेगळ्या कुठेतरी कॉलेजला आपण जातो, इंजिनिअरिंग कॉलेज असेल किंवा BA BCOM कॉलेज असेल किंवा एनिथिंग एल्स, कुठलंही एज्युकेशन असेल, तिथे गेल्याच्या नंतर बऱ्याच गोष्टी आपल्याला अशा अंडरस्टँड होतात की अरे ह्या गोष्टी आधी करायला पाहिजे होत्या. म्हणजे बेसिकली होतं काय की आपण जिथे थांबतोय, जिथे सध्या वाढतोय किंवा जिथे आपण बेसिक एज्युकेशन करतोय तिथे ह्या सगळ्या फाउंडेशन गोष्टी आपल्याला भेटत नाही आणि आपल्याला सांगायचा कोणी प्रयत्न करत नाही की अशाही फाउंडेशन गोष्टी असतात ज्या की नेसेसरी आहेत. तुम्ही शिकल्या पाहिजे, तुम्ही लर्न केल्या पाहिजे, तुम्हाला आल्याच पाहिजे, नंतर नंतर कळायला लागतं. त्यामुळे बेसिकली सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपला हा होतो की लेट असतो आपण प्रत्येक गोष्टीमध्ये लेट, म्हणजे नंतर कळतं सगळ्या गोष्टी, अरे हे करायला पाहिजे होतं, ते करायला पाहिजे होतं. तर हे सगळ्यात मोठी थोडंसं विकनेस आहे, त्याला सराउंडिंगचा इफेक्ट आपण म्हणू शकतो. इंडस्ट्री आपल्यापासून थोडी दूर आहे, नियरबाय 500 किलोमीटर दूर आहे, नियरबाय इंडस्ट्री जवळ नाहीये, त्यामुळे आपल्याला त्या गोष्टीचा अवेअरनेस किंवा सराउंडिंग नाहीये, त्यामुळे थोडंसं आपण मागे आहोत.
3: आता ही जर मानसिकता असेल तर जसं की आपली चर्चा झाली होती अगोदर त्याप्रमाणे की तुमचं 2009 इंजिनिअरिंगचं पासआउट झालेलं आहे अंबाजोगाई येथून आणि आता 2009 ते 2022 साधारणतः 13 वर्षाचा कालावधी लोटलेला एक तप पूर्ण झालेला आहे. मग आपण 2009 घेत असलेलं इंजिनिअरिंगचं शिक्षण आणि आताचं शिक्षण याच्यामध्ये किती फरक आहे? कारण आपण विद्यार्थ्यांची मानसिकता म्हटलात पण टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातून, सोशल मीडियाच्या, मोबाईलच्या दृष्टिकोनातून जग खूप जवळ आलेलं आहे, तर आपण या सर्व गोष्टीकडे कसं पाहता?
4: नाही, बरोबर आहे, जग खूप जवळ आलेलं आहे. कारण आम्ही ज्यावेळेस एज्युकेशन करत होतो त्यावेळेस मोबाईल, सेलफोन्स, इंटरनेट अशा प्रकारचे विविध वेगळेवेगळे प्रकार अवेलेबल नसायचे, त्यामुळे माहिती काही भेटत नसायची. जे काही नॉलेज भेटायचं ते बुकमधलं नॉलेज भेटायचं किंवा इवन दो जे काही सिनियर्स सांगायचे किंवा जे वर्किंग प्रोफेशनल्स लोक भेटायचे ते लोक सांगायचे तेच आम्ही म्हणायचो की हां दिस इज ओके. पण बेसिकली सध्या कसं झालेलं आहे की इमिडिएटली मीन्स उस्मानाबादमध्ये असेल, लातूरमध्ये असेल, मला सगळ्या गोष्टी वर्ल्डमध्ये काय चालू आहे ते कळतं इमिडिएटली की मी जग छोटं झालेलं आहे, त्याला आपण असं डायरेक्टली इनडायरेक्टली म्हणू शकतो. मग याचा इंजिनिअरिंगचा आणि हा म्हणजे 10 वर्षापूर्वी आणि आत्ता मेन डिफरन्स एक्झॅक्टली काय झालेला आहे की ॲज पर द कंपनी रिक्वायरमेंट सगळ्यात महत्त्वाचा सिलेबस चेंज झाला आहे. आम्ही जो स्टडी केला होता तो सिलेबस सध्या नाही आहे आणि आम्हाला हे नंतर रिअलाईज झालं की जो स्टडी आम्ही केला होता 4 वर्ष इंजिनिअरिंगचे ते चार वर्ष इंजिनिअरिंगचे केल्यानंतर प्रॅक्टिकल ज्यावेळेस कंपनीमध्ये आम्ही जॉब करायला लागलो, समथिंग लाईक डिफरंट. पण सध्या तसं नाही आहे. सध्याचा जो सिलेबस आहे दॅट इज रिलेटेड टू इंडस्ट्री. इंडस्ट्रीला जे हवं आहे, जे पाहिजे आहे, तेच सध्या सिलेबसमध्ये ॲड केलेले सब्जेक्ट्स आहेत. इवन दो एंट्रनशिप प्रोग्राम असेल, 6 महिन्याचा प्रोग्राम असेल, 1 इयरचा प्रोग्राम असेल, सर्टिफिकेशन कोर्सेस असतील, सेमिनार कंपल्सरी असतील, ह्या गोष्टी ऑलरेडी ॲड केलेल्या आहेत. हा डिफरन्स आहेच आहे. तर बेसिकली 10 वर्षामध्ये चेंज काय झालं, तर डिपेंडिंग अपॉन द इंडस्ट्री सिलेबस चेंज झालेला आहे. त्यामुळे जे नवीन इंजिनियर्स बाहेर येत आहेत ते कम्पॅरेटिव्हली, आम्ही ज्यावेळेस इंजिनियर झालो होतो, मी असं म्हणेल की आम्ही खूप वाईट इंजिनियर होतो त्यावेळेस. सध्या थोडेसे प्रॅक्टिकल इंजिनियर्स बनतायत.
3: मग आता आपण असा जर विचार केला, म्हणजे तुम्ही एक डिफरन्स असं सांगितलं की बेसिकली काही फरक झाला नाही, पण सिलेबसमध्ये चेंज झालेला आहे, टेक्नॉलॉजीमुळे असेल किंवा बाकीच्या जनरेशनमुळे असेल, की आजचा इंजिनियर हा तसा पुढारलेला तुम्हाला दिसून येतो,
4: ड्यू टू टेक्नॉलॉजी आपण म्हणू शकतो.
3: अच्छा, तर आता हा एक विषय झाला. आपल्याकडे जर खास करून मराठवाड्यात पाहायला गेलं तर प्रॉमिनेंटली आपल्याकडे 4-5 ब्रांचेस दिसतात, म्हणजे मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन असेल, किंवा कम्प्युटर सायन्स असेल, आता नव्याने आलेला IT AIDS असेल, तर हे सर्व याच रिलेटेड आपलं दिसतं. याच्यापेक्षा इंजिनिअरिंगचं क्षेत्र मोठं आहे, आपण अनेक जाहिरातीच्या माध्यमातून पाहतो. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीसाठी, म्हणजे मरीनसाठी असेल किंवा असं असेल, तर बऱ्याच इंजिनिअरिंग लेदर टेक्नॉलॉजीमधलं सुद्धा इंजिनिअरिंग झालेलं आहे. तर आपल्याकडे प्रॉमिनेंटली ह्या 5-6 ज्या विभाग आहेत, या दृष्टिकोनातून आपण काय सांगू इच्छिता की आपल्या भागातल्या मुलांना काय नेमकं केल्यानंतर सगळ्यात जास्त लवकर अपॉर्च्युनिटी भेटू शकतील?
4: सर, इंजिनिअरिंग मीन्स व्हॉट एक्झॅक्टली? इंजिनिअरिंग म्हणजे जे कधीच संपू शकत नाही. आता तुम्ही जसे ब्रँचेस सांगितले की मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे, इलेक्ट्रिकल आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, मी म्हणेल सर 34 ब्रँचेस आहेत इंजिनिअरिंगमध्ये. 34 ब्रँचेस आहेत. आता बेसिकली आपल्याला किती माहिती आहे, तर मला मेकॅनिकल माहिती आहे, इलेक्ट्रिकल माहिती आहे, इलेक्ट्रॉनिक्स माहिती आहे, आणि शेवटी कम्प्युटर सायन्स माहिती आहे. हे का माहिती आहे, कारण माझ्या सराउंडिंगला जे लोक करतात तेच मला माहिती आहे. आणि बेसिकली मेन इश्यू जो आहे, जे आपण मेन टॉपिक जो आहे, की मराठवाडा स्टुडंट्सला काय नेमकं पाहिजे आहे किंवा काय इम्पॉर्टन्स दिले पाहिजे, तर आपलं जे काही थिंकिंग आहे दॅट इज नॉट आउट ऑफ द बॉक्स. तर थोडंसं आउट ऑफ द बॉक्स आपण करणं गरजेचं आहे. आणि इवन दो फ्रॉम लास्ट 5 to 10 इयर्स 60%पेक्षा जास्त मुलांनी आउट ऑफ द बॉक्स प्रयत्न केलेले आहेत आणि ते सक्सेसही झालेले आहेत. नाही असं नाही, आधी अशा गोष्टी व्हायच्या की मुलं जे समोरच्या करायचे, जे शेजारचे पाजारचे करायचे, फॅमिलीमध्ये कोणीतरी कझन असायचा तो काहीतरी करायचा, मग तो सांगायचा मेकॅनिकल घे, आपण मेकॅनिकल घ्यायचो. म्हणजे 5 ब्रँचच्या बाहेर आपण कधी गेलोच नाही. बेसिकली 34 ब्रँचेस आहेत. आणि असं काही नाहीये की ह्या ब्रँचमध्ये स्कोप नाहीये किंवा त्या ब्रँचमध्ये स्कोप नाहीये. स्कोप सगळ्या ब्रँचमध्ये असतो, पण डिपेंडिंग अपॉन द कंडिशन, डिपेंडिंग अपॉन द जसे जसे इयर्स पुढे जातील. आता आपण जसं डिस्कस करू शकतो की आम्ही ज्यावेळेस इंजिनियर झालो होतो त्यावेळेस महागाई तेवढी नव्हती, आम्ही सर्व्हाय करू शकत होतो 5,000, 8,000, 10,000 मध्ये. ते सॅलरी पॅकेज आमच्यासाठी खूप जास्त होतं. पण आत्ताच्या जर स्टुडंटला, इंजिनियर पासआउटला जर आपण म्हणत असतो की 10,000 पर मंथ देतो, तर तो इमिडिएटली निग्लेक्ट करतो त्या गोष्टीला. कारण ते कंडिशनही तसे नाही आहे, कारण मार्केट डिमांड कमीत कमी पुणे, मुंबई, बेंगलोर, हैदराबाद सारख्या सिटीमध्ये जर सर्व्हाय करायचं असेल तर कमीत कमी 20,000+ लागतात. इंडस्ट्रीची डिमांडही वाढलेली आहे. ऑब्व्हियसली इंडिया थोडंसं डेव्हलप कंट्रीकडे, विकसित देशाकडे चाललेला आहे. नंबर ऑफ रिसोर्सेस क्रिएट करत आहे. मॅक्झिमम इंजिनियर्स आउट ऑफ द वे, आउट ऑफ द कंट्री जाऊन काम करत आहेत. त्याच्यामुळे नंबर ऑफ रिक्वायरमेंट्स खूप आहेत. जस्ट वे सापडला पाहिजे, म्हणजे आउट ऑफ द मेकॅनिकल, आउट ऑफ द इलेक्ट्रिकल, आउट ऑफ द हे नवीन काय आहे. मेन चूक काय होते, बरेच इंजिनियर्स असे असतात पास आउट होतात, पुणे मुंबई बेंगलोरला जातात, एक 4-8 महिने जॉब सर्च करतात, परत ते म्हणतात मला जॉबच नाही लागत आहे, इंजिनिअरिंगला स्कोपच नाही आहे. आणि ती गोष्ट अशी पसरते वाऱ्यासारखी. त्यामुळे बरेच जण असंच म्हणतात इंजिनिअरिंगला स्कोप नाही, स्कोप नाही, स्कोप. स्कोप का नाही आहे, एक पर्टिक्युलर पर्सन जर म्हणत असेल स्कोप नाही आहे, तर तसं कधीच नाही
3: आहे.
4: आणि असं कधी होऊ पण शकत नाही, कारण डेव्हलपमेंट खूप बाकी आहे. आपल्याला हे ऍक्सेप्ट केलं पाहिजे की इंडिया विकसनशील देश आहे, विकसित नाही आहे. विकसित करायला कमीत कमी 50 वर्ष लागणार आहेत. आणि वी आर, आय एम अ प्राऊड, आय एम अ इंजिनियर बिकॉज वी आर क्रिएटेड द वर्ल्ड. आम्हीच क्रिएट करणार आहेत. मग बिल्डिंग कन्स्ट्रक्शन्स असतील, नवीन व्हेकल्स असतील, नवीन इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी असतील, नवीन कम्प्युटर रिलेटेड ऍप्लिकेशन्स असतील, सगळे इंजिनियर्स करणार आहे. पण इंजिनिअरिंगमध्ये नवीन नवीन सेक्टर्स जे काही येत आहेत, जसं आपण आता डिस्कस केलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स, सर बेसिकली हे नवीन ब्रँच नाहीच आहे. बेसिकली ही जी ब्रँच आहे ही ब्रँच जुनीच आहे. फक्त चेंजेस काय केलेले आहेत, डिपेंडिंग अपॉन द कंपनी रिक्वायरमेंट्स.
3: अच्छा अच्छा.
4: मुलं म्हणतात जॉब लागत नाही, जॉब का लागत नाही, कारण मुलांकडे स्किल नाही आहेत. कोणते स्किल नाही आहेत की जे कंपनीला पाहिजेत. म्हणून कंपनीनेच कन्व्हिन्स असं केलं की बाबा वी आर रिक्वायरिंग, प्रेझेंटली वी आर रिक्वायरिंग द मेकाट्रॉनिक्स. मला कम्प्युटर येणारा, मेकॅनिकल येणारा आणि इलेक्ट्रॉनिक्स येणारा, तिन्ही नॉलेज असलेला माणूस पाहिजे
3: एकत्र
4: एकत्र. म्हणून इंडस्ट्रीच्या डिमांडमुळे जे काही ए आय सी टी असेल किंवा एम एस बी टी असेल, जे काही मोठ्या मोठ्या संस्था आहेत एज्युकेशन सेक्टरमध्ये काम करणाऱ्या, दे डिसाईड की ॲज पर द कंपनी आपल्याला मूव्ह ऑन करणं गरजेचं आहे. दॅट्स वाय ही ब्रँड स्टार्ट झाली. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, दिस इज द कॉम्बिनेशन ऑफ मेकॅनिकल, कम्प्युटर अँड इलेक्ट्रॉनिक्स. ही काही वेगळी ब्रँच नाही आहे. म्हणजे तिन्ही सब्जेक्टचे वेगळे वेगळे सब्जेक्ट्स, मिक्स सब्जेक्ट यामध्ये तीन साडेतीन चार वर्षामध्ये शिकणार आहेत आपण. आणि ही ब्रँच एवढी का अग्रेसिव्ह झालेली आहे, फ्रॉम लास्ट टू इयर्स आपण कोविड सिच्युएशन्स पाहिलेली आहे. म्हणजे जिथे आपण काहीच करू शकलो नाही, इवन दो अमेरिकेसारखा मोठा देश, लंडन सारखा मोठा देश, पॅरिस असेल, फ्रान्स असेल, इटली असेल, जर्मनी असेल, रशिया असेल, चायना असेल, जापान असेल, मोठ्या मोठ्या ज्या टॉप 20 कंट्रीज आहेत जगातल्या, त्या सुद्धा बंद होत्या.
3: हो
4: का? कारण कोविड. मॅनपॉवर कामच करू शकत नव्हता, कारण आपण टचच करू नव्हतो शकत कुठे. त्यामुळे इंडस्ट्रीने डिसाईड केलेले की इनकेस परत कोविड आला तर काय करणार, परत तर मी माझं नुकसान नाही सस्टेन करू शकत. सो दॅट्स वाय इंडस्ट्रीयल डिसाईड्स की वी गो हेड विथ द इन्फॉर्मेशन, वी गो हेड विथ द ॲटोमेशन. आणि ॲटोमेशनला जर मला जायचं असेल तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज द फर्स्ट स्टेज. का? जसं आपण म्हणू शकतो की कृत्रिमरित्या बनवलेली बुद्धिमत्ता, फॉर एक्झाम्पल ॲज लाईक ॲज अ ह्युमन बिईंग, म्हणजे माणूस जसा आहे सेम टाईपचा रोबो, बट रोबो इज अ मशीन. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स करतोय म्हणजे ॲज लाईक ॲज अ माणसासारखा मी रोबो बनवतोय. म्हणजे जे माणूस काम करू शकतो सिमिलर लाईक तोही काम करू शकतो. पण मॅक्झिमम मी किती वेळ काम करू शकेल? 8 आवर्स, 10 आवर्स, 12 आवर्स. दिवसात मी फक्त 12 तास काम करू शकतो, तेही खूप झाले. पण एखादा रोबो माझ्या ठिकाणी जर काम करत असेल, सेम इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड ड्रॉइंग क्रिएट करत असेल, सिव्हिल इंजिनिअरसारखा तो पूर्ण लेआउट डिझाईन करत असेल, इलेक्ट्रिकलसारखा जो तो चिप बनवत असेल, कम्प्युटर इंजिनिअरसारखा जर तो ॲप्लिकेशन डेव्हलप करत असेल, आणि ते पण 24/7, जर जे काम मला एक महिन्यात करायचं आहे ते 4 दिवसात होते. दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सेकंड थिंग, मशीन लर्निंग कन्सेप्ट. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूप मोठा आहे आणि ते काळाची गरज आहे. का गरज आहे? कारण इंडस्ट्री आता थांबू नाही शकत. आणि ड्यू टू सम सच टाईप ऑफ व्हायरसेस जे दिसतही नाही, त्या एका छोट्याशा व्हायरसमुळे आपण थांबलो चक्क 2 वर्ष. म्हणजे 2 वर्ष आपण मागे आलो. तर इंडस्ट्री मागे नाही येऊ शकत, त्याला मूव्ह ऑन करणं गरजेचं आहे. त्यामुळे इंडस्ट्रीनेच ए आय इम्प्लिमेंट केलेलं आहे, त्यामुळे आपल्याला ए आय शिकणं गरजेचं आहे.
3: अच्छा.
4: जर मला चांगलं फ्युचर करायचे असेल तर.
3: जसं की आता आपण पाहतोय, आपण तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या या ठिकाणी आहात, स्टुडिओमध्ये आहात तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्याच. तर तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजसोबत आपल्या राधे इंजिनिअरिंग सर्व्हिसेसनं पण टाईप केलेलं आहे. आपण पाहत आहात तिथल्या विद्यार्थ्यांचे आपण इंटरव्ह्यूज पण करत आहात, त्यांना मोटिवेट पण करत आहात आणि त्यांना गायडन्स पण देत आहात. केवळ राधे इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे आपण ओनर म्हणून नाही तर आपण याच भागातले आहात म्हणून, तर आपण या सर्व गोष्टीकडे कसं पाहता तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचं टायप, आणि आपण इथल्या विद्यार्थ्यांना मग काय अपेक्षा व्यक्त करता इथल्या विद्यार्थ्यांकडून?
4: सर, बेसिकली आता मी इंडस्ट्री जवळून पाहिलेली आहे, कारण मी फ्रॉम लास्ट 12 इयर्स इंडस्ट्रीमध्येच काम करतोय. त्यामुळे एक गोष्ट तर आम्हाला समजली की आपलं जेवढं पोटेन्शियल आहे तेवढं पुणे मुंबईमधल्या मुलांचं नाही आहे.
3: अच्छा.
4: मीन्स बेसिकली मी जर 8 तास काम करू शकतोय न थकता, मी 10 तास काम करू शकतोय न थकता, ते तिथले लोक नाही करू शकत.
3: अच्छा.
4: ते बेसिकली दे वॉन्ट सम रिलॅक्सेशन, दे वॉन्ट सम हॅपी मोमेंट्स इन द इंडस्ट्री. त्यांना थोडंसं एंटरटेनमेंट पण पाहिजे, कारण ते पुढे गेलेले, आपण थोडंसं मागे आहोतच हे आपल्याला ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. आपल्याला एंटरटेनमेंट जास्त गरज नाही आहे, आपण कामाकडे फोकस केले की कामच करतो. त्यामुळे पोटेन्शियल इज व्हेरी मच, आपल्याकडे जो पोटेन्शियल आहे ते कुणाकडेच नाही आहे. फक्त करायचं काय आहे ते माहिती नसतं, आणि इंडस्ट्रीमध्ये नवीन काय आहे ते माहिती नसतं. म्हणून बेसिकली काही जण मागे आहेत. आता मी असं नाही म्हणू शकत की सगळे मागे आहेत. 50-60% जो रेशो आहे, काही जण मागे आहेत, कारण काही जण अजून ऍक्सेप्ट करायला तयार नाही आहेत की मी खरंच मागे, मला मूव्ह ऑन करायचं आहे, नवीन टेक्नॉलॉजी शिकायची आहेच आहे. काही जण अजूनही जुन्या ट्रेडिशनल वेमध्येच चाललेले आहात. तर ते थोडंसं कुठंतरी चेंज झालं पाहिजे यासाठीच तेरणा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग असेल किंवा आम्ही राधे ॲज अ पार्ट ऑफ राधे इंजिनिअरिंग असेल की जे नवीन स्टुडंट्स आहेत नवीन इंजिनियर्स आहेत त्यांना मोटिवेट करणं असेल किंवा त्यांना थोडंसं इन्वॉल्व करणं असेल न्यू टेक्नॉलॉजीमध्ये किंवा त्यांचा अवेअरनेस सेशन्स असतील की सच टाईप ऑफ इनोव्हेशन हॅपन इन इंडस्ट्री तर तुम्ही ह्या जर इंडस्ट्रीज लर्न केल्या तर तुम्हाला जॉब तर लागेलच त्याची तर गॅरंटी आहेच विथ चांगल्या सॅलरीचं चांगल्या पॅकेजेसचं जॉब लागेल म्हणजे मेन मुलांचा कन्सर्न काय असतो आता मराठवाडा रिजन म्हणजे काय इथं सगळे कुणी काय खूप हे नाही आहेत पुअर फॅमिलीज मॅक्झिमम फार्मर्स आहेत मॅक्झिमम लोक त्यामुळे त्यांचा मेन हे काय असतो हेतू की जर माझं इंजिनिअरिंग झालं किंवा माझं कुठलंही ग्रॅज्युएशन झालं आणि मी पुणे मुंबईला गेलो तर मला इमिडिएटली जॉब पाहिजे एक महिन्याच्या आत मला जॉब पाहिजे मग पुढचं पाहू पण ते जॉब पाहिजे बरोबर आहे पण कुठे गेला पाहिजे कसा केला पाहिजे कोणत्या सेक्टरमध्ये केला पाहिजे कुठे जर मी जॉब केला तर मला चांगला ॲडव्हान्टेज भेटू शकतो मग ह्याचा विचार आपण त्या ठिकाणी करत नाही वी जस्ट थिंकिंग अबाउट जॉब मग करिअर कुठेतरी स्किप होऊन जातो तर ते नाही झालं पाहिजे त्यासाठी कॉलेज असेल किंवा ॲज अ पार्ट ऑफ राधे इंजिनिअरिंग असेल आमचे प्रयत्न चालू असतात काही जणांना चांगलं यश आलेलं आहे म्हणजे फ्रॉम लास्ट 5 to 6 इयर्स डेफिनेटली खूप सारे स्टुडंट्स फ्रॉम तेरणा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये प्लेस झालेले आहेत विथ व्हेरी नाईस ऑफ पॅकेज खूप जण आहेत म्हणजे अप्रॉक्सिमेटली 60-70 कॅन्डिडेट्स असतील फ्रॉम मेकॅनिकल इंजिनिअरिंग फ्रॉम इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग फ्रॉम IT बॅकग्राऊंड ज्यांना की आम्ही प्लॅटफॉर्म दिला किंवा कॉलेजनेही प्लॅटफॉर्म दिला आणि ते चांगल्या कंपनीमध्ये सध्या सर्व्हाय करतात विथ व्हेरी नाईस ऑफ पॅकेज त्यांनी मूव्ह ऑन केलं आमचा प्रयत्न हेच राहील की बाकीच्या लोकांनी थोडंसं मूव्ह ऑन केलं पाहिजे टेक्नॉलॉजी ऍक्सेप्ट केली पाहिजे आणि प्रोसेस केलं पाहिजे
3: अच्छा तर आता जसं की तुम्ही दोन गोष्टी तर खूप चांगल्या बोललात पॉझिटिव्हली की पोटेन्शियल खूप आहे इथल्या मुलांमध्ये आता व्हिजनचा विजडमचा कदाचित प्रश्न पडत असेल समजा थोडा बहुत आपण काही विद्यार्थ्यांचे इथे इंटरव्ह्यूज पण केलेले आहेत तुम्हाला काय वाटतं की हे ग्रूमिंग होण्यासाठी काय करायला हवं की जे समजा आता पुण्या मुंबईची मुलं आपण पाहत असणार आहेत कारण तिथंच आपण कंपनी पूर्ण तुम्ही रन करताय तर तुम्हाला काय वाटतं की इथल्या विद्यार्थ्यांनी 4 वर्षाच्या या अकॅडमिक्सच्या ड्युरिंग काय करायला पाहिजे त्यांनी की जेणेकरून त्यांना तो कॉन्फिडन्स बिल्डअप होईल त्यांचा
4: सर बी प्रॅक्टिकली आणि म्हणजे रिअली हे बेसिकली सगळ्यात वीक आपण कुठे असतो तर इंग्लिशमध्ये असतो
3: अच्छा
4: म्हणजे अप्रॉक्सिमेटली 90% मुलांचा प्रॉब्लेमच तो असतो आता आज मी इंटरव्ह्यू कंडक्ट केले काही जणांना आन्सर्स माहिती होते पण ते सांगूच शकले नाही कारण ते घाबरतात की यार मी इंग्लिश नाही बोलू शकत माझं इजचं आर होईल आरचं इज होईल ए अँड द मला यूज करता येत नाही डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मी शिकलो नाही 12 टेन्समध्ये मला सेंटेन्स क्रिएट नाही करता येत म्हणजे टेन्स ग्रामर आपल्या डोक्यात असं भरवलेलं आहे की त्या इंग्लिशचं आपल्याला आत्तापर्यंत भीतीच वाटते त्यामुळे सगळ्यात मोठा पॉईंटच तो आहे आणि इंडस्ट्रीमध्ये तोच माणूस सर्व्हाइव्ह करू शकतो जो टॉकटेटिव्ह आहे जो की बोलू शकतो जो की समोरच्याला सिद्ध करून देऊ शकतो की आय एम द राईट पर्सन तोच तिथे काम करणार आहे मग हे जर करायचं असेल तर कम्युनिकेशन इज ओनली वन फॅक्टर आणि कम्युनिकेशन जर चांगलं असेल तर मुलांचा कॉन्फिडन्स ऑटोमॅटिकली येतो मुलं घाबरतात का कारण मी बोलूच शकत नाही आहे मी मराठी प्रॉपर बोलू शकतो पण हिंदीत जरी बोललं तरी मला नाही येत इंग्लिशमध्ये बोललं तर मला काहीच नाही येत त्याच्यापेक्षा न बोललेलंच बरं गप बसतात हा मेन इश्यू आहे मग आपल्याला असं वाटतं की त्याचा कॉन्फिडन्सच नाही कॉन्फिडन्स भरपूर आहे तुम्ही त्याला मराठीत विचारलं तर तो खूप व्यवस्थित सांगेल आणि तेच इंग्लिशमध्ये विचारलं तर तो नाही सांगणार म्हणजे मेन करायचं काय आहे जस्ट कोऑर्डिनेशन ग्रुप डिस्कशन इंग्लिशची जी भीती गेलेली आहे ती भीती काढणे कम्युनिकेशन जे असेल किंवा आपण असं म्हणू शकतो की इन्व्हायरमेंटल इफेक्ट इज अ परमनंट इफेक्ट म्हणजे तुम्ही असे प्रोसेस करू शकता जसं की पुणे मुंबईमध्ये आहेत कॉलेज प्रिमायसेसमध्ये तुम्ही एंटर केलं मराठी हिंदी स्टॉप जस्ट डिस्कशन इन इंग्लिश इंग्लिश ही काळाची गरज आहे ते तर आलंच पाहिजे आपण फक्त एका लँग्वेजच्याच मागे फिरलं पाहिजे किंवा तेच शिकलं पाहिजे असं नाही आहे मग त्याला बरेच जण निगेटिव्हली पण घेतात की बाहेरच्या कंट्रीमध्ये ते काही इंग्लिशच बोलतात का नाही पण मला गरज आहे ना बाहेरचे कंट्री नंतर बघू सत्ता मला तर आधी स्टेबल व्हावं लागेल त्यासाठी काही थोडेसे नियम चेंज करावे लागतील म्हणजे एन्व्हायरमेंट जर इंग्लिश झालं तर मुलं ऍटोमॅटिकली ते बोलायला लागतील त्यांचा कॉन्फिडन्स ऍटोमॅटिकली वाढेल त्यांचं प्रेझेंटेशन ऍटोमॅटिकली वाढेल हे जर थोडंसं झालं तर होऊ शकतं आणि सगळ्यात महत्वाचा फॅक्टर याच्यामध्ये असतो पॅरेंट्सचा पॅरेंट्सनी पण थोडंसं ग्रूमिंग करणं गरजेचं आहे आपल्याकडे वेगळ्या

0: असतं ते आपल्याकडे पाहायलाच भेटत नाही.
1: अच्छा,
0: म्हणजे वडिलांना बोलायचं म्हणजे आपण घाबरतो, आईला बोलायचं म्हणजे मग आपण एकदम रिलॅक्स बोलतो. दॅट इज नॉट अ फॅमिलियर. फॅमिलियर बोलूच शकत नाही आपण. जसं मित्रांना बोलतो तसं घरी नाही बोलू शकत. हे पण एक खूप मोठा इश्यू आहे आणि हा प्रॅक्टिकली इश्यू आहे. म्हणजे बरेच जण ह्याला नाही म्हणतात पण आहे. कारण फॅमिली जर इन्वॉल्व्ह झाली आणि फॅमिली जर पाल्याला सपोर्ट करत असेल, आपण घरी जर प्रॉपरली गोष्टी डिस्कस करत असेल, तर ते खूप सपोर्टिव्ह नेचर होऊन जातं आणि त्या गोष्टीतून आपण बाहेर पडायला लागतो, ॲटोमॅटिकली बाहेर पडतो. म्हणजे कम्युनिकेशनच हा एक मोठा मॅटर आहे आणि चॅप्टर आहे जो की आपण ग्रूम केला पाहिजे सगळ्यांनी मिळून. मग त्याच्यामध्ये पॅरेंट्स आले, टीचर्स आले, इन्व्हायरमेंटल आलं, सगळ्याच गोष्टी आल्या.
1: बरोबर. तर तुम्ही जे आता कम्युनिकेशनचा एक सर्वात महत्वाचा भाग सांगितला, खरं तर तो खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर तो मेन इश्यू आहे. बाकीचा अकॅडमिक्सच्या आणि जे काही सॉफ्टवेअरचे कोर्सेस असतील किंवा इतर ज्या काही स्किल्स असतील त्या तर म्हणजे त्या प्रोसेसचा भाग म्हणून येतातच, पण कम्युनिकेशनचा एक हा भाग आपण सांगितलेला आहे. तर मला एक आणखी एक विचारायचं शेवटी की आपण तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजसोबत टाईप केल्यामुळे आपल्या कंपनीच्या वतीनं ना आपण स्वतः, तर येणाऱ्या कालावधीमध्ये आपण कशा पद्धतीनं हे सगळं टाईप चालवणार आहेत आणि मुलांना कसं तुम्ही एक आश्वासित करू इच्छिता की त्यांना खूप चांगल्या पद्धतीच्या संधी मिळू शकतील तुमच्या कंपनीच्या?
0: हो, आता आज ॲक्च्युली मी तेच सांगत होतो सरांशी की वेगळ्या वेगळ्या इंडस्ट्रीतले किंवा सध्या जे काही बूमिंग चालू आहे, ई व्हेकल्स येत आहेत मार्केटमध्ये, म्हणजे बऱ्याचशा कंपनी ई व्हेकल्स बनवत आहेत, टू व्हीलर असेल, थ्री व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, त्यामुळे सध्या सगळेच मार्केट बूम आहेत. असं नाही की इलेक्ट्रॉनिक्स डाऊन आहे किंवा मेकॅनिकल डाऊन आहे किंवा सिव्हिल डाऊन आहे. आता आपल्याला तर माहिती आहे की पुण्या मुंबईपेक्षा पुण्यामधले फ्लॅटचे रेट खूप वाढलेले आहेत सध्या, कारण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट खूप जोरात चाललेली आहे. त्यामुळे सिव्हिल पण वर्किंग प्रोसेस आहे, प्रॉपरली आहे. त्यामुळे असं आपण नाही म्हणू शकत किंवा जज नाही करू शकत की हे इंजिनिअरिंग चांगलं किंवा ते इंजिनिअरिंग चांगलं. तर हे जे काही कन्फ्युजन असतं मुलांच्या माइंडमध्ये की नेमकं मी काय करू, नेमकं मी काय करायला पाहिजे, मग हे कन्फ्युजन एक तर आम्ही दूर करतो. मॅक्झिमम इंटरॅक्शन्स चालू असतात. मीन्स मला सांगायला आवडेल की तेरणा कॉलेजमध्ये कंपल्सरी वर्षातून 3-4 वेळेस तर माझं विजिट्स चालू असतात. फॉर सेमिनार असेल किंवा इंटरॅक्शन सेशन्स असतील, डाऊट क्लिअरिफिकेशन सेशन असेल, मग हे थोडंसं जे काही इंटरॅक्शन आहे ते थोडंसं मी वाढवायचं डिसाईड केलेलं आहे सरांसोबत. आणि सायमल्टेनियसली आमचा असा विचार आहे की रिलेटेड टू इंडस्ट्री, इंडस्ट्रीमध्ये जे काही लेटेस्ट टेक्नॉलॉजी झालेल्या आहेत त्या टेक्नॉलॉजी रिलेटेड काही वर्कशॉप, मग 8 डेज असेल, 10 डेज असेल, 9 डेज असेल किंवा 15 डेज असेल, ते थोडंशा इन्व्हायरमेंट्स मॅच होण्यासाठी मुलांना जर इथे लर्न करता आल्या तर ते थोडंसं मूव्ह ऑन करू शकतात किंवा त्यांना ते माहिती होऊ शकतात की अरे इंडस्ट्रीमध्ये हे आलेले आहे, हे आपण थोडंसं जास्त प्रॅक्टिकली करूयात. ॲटलिस्ट त्यांना इंटरेस्ट येण्यासाठी तरी, त्यांना एकदा इंटरेस्ट आला की ते ॲटोमॅटिकली करणारच आहेत. त्यांना इंटरेस्ट देण्याचं काम आम्ही करणार आहेत. किंवा असं म्हणू शकतो की रिलेटेड टू प्लेसमेंट्स, फॉर एक्झाम्पल आज आम्ही कॅम्पस ड्राईव्ह घेतला, त्यामध्ये टेंटेटिव्हली 4 कॅन्डिडेट्सचं सिलेक्शनही आम्ही केलेलं आहे. तर थोडंसं नंबर ऑफ इंजिनियर्स पण लागत आहेत आणि बेसिकली मी याच भागातला आहे त्यामुळे थोडंसं अट्रॅक्शन ऑब्व्हियसली असणारच. त्यामुळे माझं असं म्हणणं असतं की इकडचे तिकडच्या कॉलेजचे स्टुडंट्स घेण्यापेक्षा माझ्या नियर बाय कॉलेजचे स्टुडंट्स मी का नको घेऊ.
1: बरोबर.
0: तर रिलेटेड टू मेकॅनिकल असेल किंवा आय टी असेल, बरेचसे इंजिनियर्स इन फ्युचरही लागणार आहेतच. त्यामुळे हे काम तर कंटिन्यू चालूच राहील, इथे तर काही स्किप होणार नाहीच आहे. आणि जे काही रिलेशन आहे कॉलेजचं आणि राधे इंजिनिअरिंगचं ते थोडंसं ग्रूम करून थोडंसं अजून काही वेगळं डेव्हलप करता येईल का? जसं आता माने सर म्हटले, प्रोफेसर माने सर, की आमच्याकडे थोडंसं ऍपल लॅबचं चाललेलं आहे, मग त्याच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजीज आम्हाला थोड्याशा ऍड करायच्या आहेत. परत ड्रोनचं पण सेंटर्सला परमिशन भेटलेली आहे. मीन्स लाईक दॅट अजून काय वेगळं करता
1: कम्युनिकेशनसाठी.
0: हा, मग लाईक दिस, म्हणजे ते थोडंसं चालूच आहे. म्हणजे सजेशन्स असतील किंवा इम्प्लिमेंटेशन असेल, ह्या गोष्टी चालू असतात. आणि मला एक गोष्ट चांगली वाटते की द नेचर ऑफ प्रोफेसर्स अँड स्टाफ मेंबर्स, दे आर व्हेरी फॅमिलियर्स. मीन्स जे काय असेल ते फ्रँकली डिस्कस करू शकतात, विचारू शकतात, सांगू शकतात. आम्हीही फ्रँकली त्यांच्याशी डिस्कस करतो, विचारतो, सांगतो, जे की अदर कॉलेजेसमध्ये नाही होत. त्यामुळे इथे प्रॉपरली इम्प्लिमेंट होत आहेत सगळ्या गोष्टी आणि अजूनही होईल चांगल्या प्रकारे.
1: येस. तर सर, मी खरं तर सचिनजी आपल्याला पण धन्यवाद देऊ इच्छितो याचं कारण असं आहे की उस्मानाबाद असेल किंवा धाराशिव असेल, लातूर असेल, सोलापूर असेल, या परिसरातले जे काही विद्यार्थी आहेत जे इंजिनिअरिंग करत आहेत त्या सर्वांना सुद्धा श्री सचिन वाळके म्हणजे एक आधारस्तंभ असणार आहेत आणि एक लिफ्ट करून देण्यासाठी, एक त्यांना पण कॉन्फिडन्स बिल्डअप होण्यासाठी आपल्याच भागातले आहेत म्हणून तुमच्याकडे ते पाहत असणार आहेत. तर आपल्या माध्यम

0: माध्यमातून सुद्धा एक खूप चांगला आधार त्यांना भेटतोय हे दिसून येतं आहे. आणि इथूनही पुढच्या काळामध्ये जर समजा काही मुलांना जर समजा काही अडचणी असतील तर आपण आपला क्रमांक सांगावा, मोबाईल क्रमांक सांगावा, जेणेकरून ते आपल्याशी संपर्क साधतील आणि त्यांच्या अडचणी ज्या आहेत किंवा त्यांचे काही इश्यूज असतील ते पण ते दूर करू शकतील.
1: तर बेसिकली मॅक्झिमम मुलांचे जे काही क्वेरीज असतात किंवा डाऊट्स असतात ते सॉल्व्ह करणं गरजेचंच आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे बरेच वेगळे डाऊट्स असू शकतात. तर माझं असं म्हणणं आहे की थोडंसं डाऊट्स जे आहेत त्याला थोडंसं तुम्ही आधी पहा, काय डाऊट आहे सर मी हे करू का, त्याला तुम्ही थोडंसं लर्न करा, पहा, विचार करा, त्या रिलेटेड थोडंसं आता तुम्ही बाकीच्या गोष्टी इंटरनेटवरती जसं सर्च करता तसं ह्याही गोष्टी सर्च करा. आधी तुम्ही त्याच्यावरती वर्कआउट करा, स्टडी करा. हां नाहीच हे कळत, हँड्स ऑफ, आता नाही मी करू शकत, मला आता कुठेतरी सजेशन्स पाहिजे, दॅट टाइम डेफिनेटली तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आमचं कामच आहे सपोर्ट करणे. त्याच गोष्टीसाठी आम्ही प्रयत्न करतोय. किंवा फ्रॉम लास्ट 10 इयर्स राधे इंजिनिअरिंग जे काम करतं आहे की मोर दॅन अप्रॉक्सिमेटली 2000+ इंजिनियर्सला आम्ही चांगल्या ठिकाणी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये प्लेस केलेलं आहे. मीन्स बेसिकली जे काय स्टाफ मेंबर्स असतील राधे इंजिनिअरिंगचे ते तुम्हाला चांगलं गायडन्स किंवा चांगलं मार्गदर्शन किंवा जे काही तुमचे क्वेश्चन्स असतील त्याचे प्रॉपर आन्सर्स तुम्हाला भेटतील विथ प्रॉपर गायडन्स. म्हणजे असं नाही की नाही हेच चांगलं आहे किंवा तेच चांगलं आहे. जे इंडस्ट्री म्हणेल की बाबा हे सध्या पाहिजे तेच आम्ही तुम्हाला सांगू. म्हणजे असं त्याच्यामध्ये तुमच्या फायद्यासाठी किंवा आमच्या फायद्यासाठी काही नसतं. ह्या सगळ्या कंडिशनवरती गोष्टी आहेत. आज आपण म्हणतोय की IT मध्ये बूम आहे, मेकॅनिकलमध्ये बूम आहे, उद्या थांबवू शकते, उद्या वेगळ्याच गोष्टीला बूम येईल.
0: बरोबर.
1: मग जे इंडस्ट्रीमध्ये आहे तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते तुम्ही विचारू शकता, डिस्कस करू शकता. डेफिनेटली मी असेल किंवा माझी टीम असेल तुम्हाला 101% एक प्रॉपर गायडन्स प्रोव्हाइड करायचा आम्ही नक्की प्रयत्न करू. जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मी माझा नंबर सांगतो 7276492500. मी परत एक वेळेस सांगतो 7276492500.
0: तर सचिनजी आपण खरं तर या ठिकाणी येऊन मी परत एकदा आठवण करून देतो आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना की सचिनजी वाळके हे मूळता राहणारे किल्लारी येथील आहेत पण राधे इंजिनिअरिंग सर्व्हिसेस नावाची कंपनी ते पुण्यामध्ये रन करतात आणि तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजसोबत राधे इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचं टायप पण आहे आणि या माध्यमातून तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जे स्टुडंट या ठिकाणी शिक्षण घेणार आहेत त्या सर्वांना एक खूप चांगली संधी मिळणार आहे आणि कंपनीमध्ये जॉब पण ऑफर होणार आहेत आणि या सर्व गोष्टीसाठी स्वतः श्री सचिन वाळके सर आपल्या सर्वांना मदत करणार आहेत. तेव्हा सचिनजी आपण या ठिकाणी आलात, रेडिओ तेरणाला येऊन आपण एवढं व्हॅल्युएबल गायडन्स केलेलं आहे त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो.
1: धन्यवाद सर.
0: आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
2: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
3: आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात. माहिती, ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
2: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव. मोबाईल 82-75-92-59-00.
2: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
3: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोते हो, शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेती व्यवस्थापनाशी निगडीत अनेक महत्वाचे विषय आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आजचा जो विषय आहे तो आपल्या पशुपालकांसाठी खूप महत्वाचा असा विषय राहणार आहे. आपल्या भागामध्ये आपण बघतो आहोत, दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात आपले शेतकरी बांधव करत असतात आणि हा दुग्ध व्यवसाय करत असताना नवजात जे आपली वासरं आहेत त्यांच्या आहार असेल किंवा आरोग्याचं रक्षण करणं हे आपल्या शेतकरी बांधवांनी खूप गरजेचं झालेलं आहे. तर या वासराच्या संदर्भातील माहिती, त्याच्या व्यवस्थापनाच्या संदर्भातील माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करून घेणार आहोत. मंडळी, वासरू मातेच्या गर्भाशयात वाढत असते त्यावेळेस त्याची योग्य निगा राखल्यास भरपूर आर्थिक फायदा मिळवता येऊ शकतो. वासरू जन्मल्यानंतर सुरुवातीचा जवळपास 3 ते 4 महिन्याचा कालावधी हा वासरासाठी संक्रमणाचा असतो. दुबत्या पशूंचे वासरू प्रथम एकेरी पोटाचे असते. वय वाढत जाईल तसे एकेरी पोटाचे रूपांतर 4 भागात होण्यास सुरुवात होते. यास जवळपास 3 ते 4 महिन्याचा कालावधी लागत असतो. वासरासाठी हा संक्रमणाचा काळ असतो. सुरुवातीच्या पहिल्या 3 महिन्यात वासरामध्ये मृत्यूकीचे प्रमाण 50-60% इतकं असतं. यामुळे सुरुवातीच्या पहिल्या 3 महिन्यात वासराचे आहार व्यवस्थापन हे खूप महत्वाचं आहे. नवीन जन्मलेल्या वासराला पुढील पिढी अवलंबून त्याच्यावर असते. अनेक पिढ्यांच्या नियोजनबद्ध प्रजननंतर जातीवंत गायीची पैदास होणे शक्य असते. त्यामुळे जन्मापासूनच वासराचे पोषण आणि व्यवस्थापन हे खूप महत्वाचं आहे. मंडळी, यानंतर जाणून घेऊयात चिकाचे महत्व. गाय व्याल्यानंतर पहिले 2 ते 3 दिवस घट्ट पोषक दूध, त्याला चिक असे म्हणतात. दुभत्या जनावरांच्या वासरामध्ये सुरुवातीला 18 ते 21 दिवस कोणत्याही प्रकारची स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती नसते. वासरू जन्मल्यानंतर सुरुवातीच्या 4 ते 6 तासात आतड्यातून रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात शोषले जातात. त्यामुळे त्या काळात पुरेशा प्रमाणात चीक पाजणं खूप गरजेचं आहे. चिकांमध्ये प्रथिनांचे प्रमाण साधारणपणे 15% साध्या दुधापेक्षा खूप जास्त असते. या प्रथिनांमध्ये मुख्यत्वे करून ग्लुबोलिन असते. चिकात असलेले अँटीबॉडीज वासराला गायीकडून मिळालेली तयार रोगप्रतिकारक शक्ती देतात. नवजात वासरांच्या शरीरात ही तत्व नसतात त्यामुळे त्यांना चीक पाजणं खूप महत्वाचं आहे. वासराच्या वाढीला लागणारी जीवनसत्वे आणि खनिजे चिकात मोठ्या आणि भरपूर प्रमाणात असतात. वासराच्या आतड्यात जमा झालेली विष्ठा चिकट पदार्थ बाहेर काढण्यासाठी आणि पोट साफ करण्यासाठी चीक मदत करत असतो. आता चीक पाजण्याचं जे प्रमाण आहे ते बघूयात. वासरू जन्मल्यानंतर पहिल्या तासात 1.5 ते 2 लिटर चीक पाजणं गरजेचं आहे. पुढील 4 ते 5 तासांनी पुन्हा 1 ते 1.5 लिटर चीक पाजणं गरजेचं आहे. सुरुवातीच्या 24 तासात वासराच्या वजनाच्या 10% चीक पाजणं गरजेचं आहे. चीकयुक्त दूध जास्त प्रमाणात पाजू नये कारण त्यामुळे अपचन होऊन अतिसार होण्याचा सुद्धा धोका संभवत असतो. बहुतांश शेतकऱ्यांचा असा समज आहे की वार पडेपर्यंत चीक पाजणे चुकीचे आहे, परंतु असे न करता वासरू उभे राहिले की लगेच त्याला चीक पाजणं आपण सुरू करणं गरजेचं आहे. पारंपरिक पद्धतीनुसार चीक गायीच्या कासेला पाजले जाते. बाटलीने चीक पाजत असताना चिकाचे तापमान शरीरा इतकं असणं गरजेचं आहे, त्यामुळे चीक काढल्यानंतर लगेच वासरांना पाजणं गरजेचं आहे. यानंतर बघूयात कृत्रिम चीक. जर गाय आजारी असेल, वितांना दगावली असेल, गायीला कासदाह असेल तर वासराला नैसर्गिक चीक मिळू शकत. अशा वेळी आपण त्याच वेळेस त्या गोठ्यातील विलेल्या दुसऱ्या गायीचा चीक सुद्धा या वासरास देऊ शकतो. यातील घटक मंडळी बघूयात. 1 लिटर उकळून थंड केलेले दूध, 1 संपूर्ण अंडे, 3 ते 5 मिली एरंडेल तेल, 1000 IU जीवनसत्व अ, 250 मिलीग्रॅम शिफारसीत अँटीबायोटिक, प्रायोटिक किंवा प्रिबायोटिक, सर्व घटक एका स्वच्छ भांड्यात एकजीव करून लगेच वासराला पाजावेत. पशुआहार तज्ज्ञ किंवा पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार कृत्रिम चीक बनवणं गरजेचं आहे. आहार व्यवस्थापनाच्या संदर्भात मंडळी बघूयात. चांगली वाढ आणि अधिक प्रतिकार शक्ती येण्यासाठी दूध आणि खुराक यांचा वासराच्या आहारात समावेश असणं अत्यंत गरजेचं आहे. वजन लवकर वाढण्यासाठी रवंथ प्रक्रिया लवकर सुरू करणं देखील गरजेचं आहे. मंडळी, वासराला पिण्यासाठी दुधाला पर्याय म्हणून किंवा काही प्रमाणात दुधाची मात्रा कमी करून दुधाऐवजी दूध भुकटी आणि इतर अन्न घटक एकत्रित तयार करून केलेल्या कोरड्या पावडर स्वरूपातील मिश्रणाला मिल्क रिप्लेसर असं म्हणतात. मिल्क लिप्रेसर पाण्यात मिसळून वासरांना दिले जाते. मिल्क लिप्रेसर दुधाइतकेच पौष्टिक असते. वासराच्या पचन संस्थेची भौतिक शारीरिक वाढ चांगली होण्यासाठी मिल्क रिप्रेसर उत्तम असते. मिल्क रिप्रेसर दुधाच्या किमतीपेक्षा स्वस्त असल्यामुळे दुधाची बाजारात विक्री करून पशुपालकास आर्थिक फायदा मिळवता येऊ शकतो. यानंतर मंडळी आपण बघणार आहोत काप स्टार्टर हे वासरांचा बाल आहार असून दूध किंवा इतर पातळ पदार्थावर वाढणाऱ्या वासरांसाठी पूरक पोषण द्रव्ये यांचे घन स्वरूपातील मिश्रण आहे. यामध्ये मुख्यतः मका ओटसारखी धान्ये तेलबिया आणि इतर धान्यांपासून बनवलेले तसेच जीवनसत्व खनिज प्रतिजैविके यांचे मिश्रण असते. दर्जेदार मिश्र खाद्यात 75-80% एकूण पचनीय घटक आणि 22-25% प्रथिने असतात. वासरांना काफ स्टार्टर वयाच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते 4 महिने वयापर्यंत देणं गरजेचं आहे. यामुळे वासरांचे कोटीपोट लवकर कार्यान्वित होण्यास मदत होते आणि रवंथ प्रक्रिया लवकर सुरू होण्यास देखील मदत होऊ शकते. मंडळी, वासराची सुरुवातीची वाढ चांगली होण्यासाठी योग्य प्रमाणात दूध पाजणं गरजेचं आहे. सुरुवातीच्या दिवसात वासरामध्ये चारा किंवा इतर आहार पचवण्याची क्षमता नसते. सुरुवातीच्या दिवसात वासराच्या पोटाची रचनाही खास दूध पचवण्यासाठीच केलेली असते. वासराच्या शारीरिक वाढीसाठी लागणारे सर्व घटक दुधामध्ये योग्य प्रमाणात असतात. सुरुवातीचे 21 दिवस वासराच्या वजनाच्या 10% दूध दिवसातून 2-3 वेळा विभागून पाजलं गेलं पाहिजे. 22व्या दिवसापासून दुधाचे प्रमाण वासराच्या वजनाच्या 1/15 करून 100 ग्रॅम काफ स्टार्टर आणि थोड्या प्रमाणात चांगल्या प्रतीचा सुका चारा देखील देणं गरजेचं आहे. वयाच्या 2 महिन्यापासून दूध हळूहळू कमी करून 3 महिने होईपर्यंत बंद करावं. याच काळात काफ स्टार्टर वाढून 500 ग्रॅम एवढं करणं गरजेचं आहे. सुका चारा आणि मुबलक चारा देणंसुद्धा गरजेचं आहे. पारंपरिक पद्धतीनुसार दूध गायीच्या कासेला पाजले जाते, परंतु दुग्ध व्यवसायात असे करणं शक्य नसल्यामुळे दूध इतर साधनांनीसुद्धा आपण बाटलीच्या माध्यमातून पाजू शकतो. कासेला दूध पाजल्यास नैसर्गिक भावना जागृत होऊन वासराच्या तोंडात भरपूर प्रमाणात लाळ तयार होत असते. दूध सरळ पोटाच्या चौथ्या कप्प्यात जाते, परंतु या पद्धतीत वासराला दूध मोजून देता येत नाही. जमिनीवरून बाटलीने किंवा टोपल्याने दूध पाजल्यास ते पोटाच्या पहिल्या कप्प्यात जाते. दुधाचे योग्य पचन होत नाही म्हणून दूध बाटलीने तोंडा एवढ्या उंचीवरून पाजल्यास ते पोटाच्या चौथ्या कप्प्यापर्यंत जाऊ शकते आणि त्याचं योग्य प्रकारे पचन होऊ शकतं. तर मंडळी, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवजात वासराचं जे आहार व्यवस्थापन करणं गरजेचं आहे त्या संदर्भातील माहितीही आपण करून घेतलेली आहे. श्रोते हो, आपली जर वासरं सक्षम असतील तर आपला दुग्ध व्यवसायसुद्धा भविष्यामध्ये सक्षम आणि भरपूर उत्पादन देणारा असू शकतो. निश्चितपणे आजची माहिती आपल्या कामाची असू शकते. यासारख्या उपयोगी माहितीसाठी आपण ऐकू शकता आमचा कार्यक्रम शिवार वार्ता दररोज रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
2: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
4: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि माहिती

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: ऐका ना, तुम्ही पीएम सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
1: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है।
0: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य। आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता। मग बसलात काय, आताच रजिस्टर करा pmsuryaghar.gov.in वर।
2: हर घर सूर्यघर।
3: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

0: 自己。
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
2: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
2: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो आपण ऐकत आहे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेहो खरं तर हिंदी सिनेमातील गाण्यांची एक वेगळीच मजा आहे. यातील एखादा शब्द हा आणखीनच थोडी वेगळी अनुभूती आपल्याला देऊन जात असतो आणि स्वर बाहेरच्या माध्यमातून अशीच थीम घेऊन आपण येतो. खरं तर बऱ्याच थीमवर आपण आत्तापर्यंत कार्यक्रम केलेले आहेत. त्या कार्यक्रमाला आपल्या श्रोत्यांची भरभरून त्या कार्यक्रमांना आपल्या श्रोत्यांनी भरभरून असा प्रतिसादसुद्धा दिलेला आहे. तर आजची जी थीम आहे तीसुद्धा तुम्ही म्हणत असाल की कोणती आज थीम असणार आहे, तर आजची थीम देखील तशीच भन्नाट अशी थीम आहे. खरं तर या शब्दाशिवाय हिंदी सिनेमातील गाण्यांचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व थोडंसं कुठंतरी कमी पडताना दिसतंय. तर आजची जी थीम आहे ती आहे जवानी. तर जवानी यावरील गीतांचा आस्वाद आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहोत एक इंटरेस्टिंग गीत, जे गीत गायलं आहे लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी. गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं. संगीतकार आहेत राहुल देव बर्मन. चित्रपट आहे कारवां.

तर श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात जवानी दिवानी या चित्रपटासाठी किशोर कुमार यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत राहुल देव बर्मन आणि हा चित्रपटच जवानी दिवानी या नावानं आला होता. आणि या चित्रपटामध्ये आपण प्रमुख भूमिकेत पाहिलं होतं अभिनेता रणधीर कपूर आणि जया भादुरी यांना. यातील सगळीच गीतं खूप सुपर डुपर हिट ठरली होती. खरं तर आरडीनच्या संगीताचा जी जादूगरी आहे ती या गीतांमधून आपण पाहिली होती. पण आजच्या थीमला अनुसरून ऐकूयात हे किशोर कुमार यांच्या आवाजातील गीत.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरण 90.4 FM वरून. आशा भोसले यांच्या आवाजातील अंजन यांचं गीत, संगीतकार आहेत बप्पी लहरी, चित्रपट नमक हलाल आणि या गीतामध्ये आपल्याला दिसून आल्या होत्या प्रसिद्ध सिने अभिनेत्री परवीन बॉबी. ऐकूयात हे सुंदर असं गीत.

पती पत्नी और तवायफ या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. खरं तर पती पत्नी और तवायफ या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत आपण पाहिलं होतं अभिनेता मिथुन चक्रवर्ती आणि त्याचबरोबर फरा असतील आणि सलमा आगा ज्या पाकिस्तानी अभिनेत्री होत्या ज्यांचा आवाज आपल्या हिंदी सिनेसृष्टीमध्ये खूप लोकप्रिय ठरला. दिल के अरमा आसुओं में बह गए हे त्यांचं गीत आजही तितकंच संस्मरणीय आहे. आणि हे सुद्धा जे गीत आपण ऐकणार आहात मोहम्मद अजीज साहेबासोबत त्यांनी गायलेलं आहे. सलमा आगा यांनी गीत आहे, आनंद बक्षी यांचं, आणि संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोते हो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण आनंद घेणार आहात कलाकार या चित्रपटातील गीताचा. गीत गायला आहे किशोर कुमार यांनी, गीत आहे हिंदीवर आणि मनोज कुमार यांचं. संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी, संगीतकार आहेत राजेश रोशन.

0: श्रोते हो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. लॉकेट या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गायला आहे लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी. गीत आहे गौहर कानपुरी यांचं. संगीतकार पुन्हा एकदा बप्पी लहरी. आणि अशा थीम असेल किंवा असं जे धडकणारं संगीत असेल, मंत्रमुग्ध करणारी चाल असेल, तर त्याच्यामध्ये बप्पीदांचा फार मोठा रोल राहिलेला आहे. या गीतालाही असंच तडाखेबाज संगीत बप्पीदांनी दिलेलं आहे.
1: लेटेस्ट अपडेट्स के लिए अल्ट्रा चॅनल्स को सबस्क्राइब करें और बेल आयकॉन को प्रेस करें.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. जानी दोस्त या चित्रपटातील गीत गायला आहे किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी. संगीतकार आहेत बापी लहरी.

श्रोते हो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. कैदी या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजातील इंदीवर यांचं गीत, संगीतकार पुन्हा एकदा बप्पी लहरी. आणि कैदी या चित्रपटामध्ये आपण पाहिलं होतं संगीतातील जवळपास सगळे जे ब्लॉकबस्टर गाणी म्हणता येईल, बांगो बांगो असेल, त्याच्याबरोबर सर्वांग सुंदर असेल, चांदनी रात असेल, ही सगळी गाणी त्या काळामध्ये जितेंद्र असतील किंवा अभिनेत्री माधवी असतील यांनी सुपर डुपर हिट करून दाखवली होती. ऐकूयात हे सुंदर असं गीत.

श्रुती हो यानंतर आपण ऐकणार आहात पुन्हा एकदा आशा भोसले आणि किशोर कुमार यांचा आवाज, गीत इंदिवर यांचं, संगीतकार पुन्हा बप्पी लहरी, चित्रपट मास्टरजी. आणि खरं तर मास्टरजी या चित्रपटातील हे गीत खरं मास्टर स्ट्रोक ठरलं आहे श्रीदेवी यांच्यासाठी. श्रीदेवी यांचं सौंदर्य आणि त्या माध्यमातून त्यांचं दिलखेचक असं नृत्य, त्याचबरोबर त्या प्रमाणात झालेलं चित्रीकरण, यामुळं हे गाणं हृदयाची धडकन निश्चितपणे वाढवतं. ऐकूयात हे सुंदर असं गीत.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरण 90.4 FM वरून. श्रोतेहो पुन्हा एकदा क्लासिक एरा यानंतरचा चित्रपट आनमिलू सजना, गायक कलाकार किशोर कुमार, गीत आनंद बक्षी यांचं आणि संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोते हो रेडिओ तेरणा 90.4 FM आपण ऐकत आहात आणि चुथी माय इंटरेस्टिंग जवानी. आणि यानंतरचा चित्रपट आहे इशक जादे. गीत गायलं आहे सुनिधी चौहान आणि विशाल दादलानी यांनी. गीत आहे हबीब फैसल यांचं. संगीतकार आहेत अमित त्रिवेदी.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. 30 मार खान या चित्रपटातील गीत गायलं आहे सुनिधी चव्हाण यांनी. गीत आहे विशाल दादलानी यांचं आणि संगीतकार आहेत विशाल शेखर.

ಸರಿತ श्रोतेहोस्वर बहार हा कार्यक्रम जर आता आपण ऐकत असाल तर या कार्यक्रमाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हास निश्चितपणे आता लगेच आपण टाईप करून कळवू शकता 9970509 या आपल्या व्हॉट्सअप क्रमांकावर. आणि कार्यक्रमाचा शेवट आपण करणार आहोत कॉकटेल या चित्रपटातील गीतानं. हे गीत गायलं आहे नेहा कक्कर आणि नक्ष अजीज यांनी. संगीतकार आहेत प्रीतम. आणि याच गीताबरोबर आजचा आपला स्वर बहार हा कार्यक्रम इथंच आम्ही संपवित आहोत. या कार्यक्रमाविषयीच्या प्रतिक्रिया आम्हास निश्चितपणे कळवा. आणि आपण ऐकत रहा रेडिओ तिराणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: अगं रीमा, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्रमैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
1: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करने का भी है.
0: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
3: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.
4: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
3: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू.
4: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आर जे प्रगती. पुन्हा हजर झाले आपल्या आवडत्या कार्यक्रमात, म्हणजेच बिग स्टार शो मध्ये. मंडळी, बिग स्टार शो मधून आपण अशा विविध अभिनेत्या कलावंतांना भेटत आहोत आणि त्यांचा जीवन प्रवास देखील यामधून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि तेवढीच लोकप्रियता या आपल्या बिग स्टार शोला देखील मिळत आहे. आणि आजचे बिग स्टार देखील खूप जास्त स्पेशल आहेत. फिल्म इंडस्ट्रीचे खूप असे चॉकलेटी बॉय म्हणून देखील त्यांना ओळखलं जायचं. तर जास्त वेळ घेत नाही, सुरुवात करूया बिग स्टार शोला. मंडळी, हिंदी सिनेमांमधून अनेक कलाकारांचा प्रवास आणि यशोगाथा आपण पाहिल्या आहेत. यातील बरीचशी स्टार मंडळी ही फिल्म उद्योगातील तथाकथित घराण्यांमधून सुद्धा आलेली आहेत. मग यामध्ये खान असतील, कपूर असतील किंवा चोप्रा असतील, इतर प्रस्थापित देखील असतील, परंतु त्यांच्यावर देखील ते स्टारडम जपण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर होतं. असंच एक घराणं म्हणजे कपूर घराणं. पृथ्वीराज कपूर पासून ते रणवीर कपूर पर्यंत यातील सर्व एक महत्वाचा कपूर म्हणजे आपले सर्वांचे लाडके चिंटू, अर्थात ऋषी कपूर. एक निरागस गोड आणि चॉकलेटी चेहरा. आणि त्यांचा फिल्म इतिहासही रंजक आहे. तोच इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत. म्हणूनच आजचे आपले बिग स्टार आहेत ऋषी कपूर.

आरजी प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय फिल्म इंडस्ट्रीचे चिंटू अर्थात ऋषी कपूर यांच्याबद्दल. राज कपूर हिंदी सिनेमामधील ग्रेट शोमन आणि एक महान व्यक्तिमत्व देखील. त्यांचे चित्रपट हे स्वतःमध्येच एक कला आविष्कार आणि याच घराण्यात ऋषींचा जन्म झाला तो 4 सप्टेंबर 1952 मध्ये. हिंदी सिनेमा आणि इथलं वातावरण ऋषी कपूर यांच्यासाठी नवीन नव्हतं. अगदी छोट्या वयातच 1970 साली मास्टर पीस असलेला मेरा नाम जोकर या चित्रपटात त्यांनी एक छोटीशी भूमिका केली होती. परंतु दुर्दैवानं त्या काळात हा चित्रपट काही चालला नाही आणि यातच प्रचंड मोठ्या आर्थिक संकटाला कपूर घराण्याला सामोरं जावं लागलं. आणि वडील राज कपूर यांनी यानंतर एक मोठा डाव टाकला, तो फिल्म इंडस्ट्रीला

आरजी प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय फिल्म इंडस्ट्रीचे चिंटू अर्थात ऋषी कपूर यांच्याबद्दल.

बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आज आपण आपल्या बिग स्टार शो मधून जाणून घेतोय चॉकलेट बॉय फिल्म इंडस्ट्रीचे चिंटू अर्थात ऋषी कपूर यांचा जीवन प्रवास. मंडळी, राज कपूर यांनी 1973 साली बॉबी या चित्रपटाची निर्मिती केली आणि बॉबी दशकातील सर्वात मोठा हिट ठरला आणि ऋषी कपूर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देखील देण्यात आला. एका मुलाखतीत ऋषी कपूर म्हणाले होते की बॉबीची निर्मिती मला लॉन्च करण्यासाठी नव्हतीच मुळी, तर मेरा नाम जोकरचं कर्ज फेडण्यासाठी केली गेली होती. राजेश खन्नांना कास्ट करायला पैसे नव्हते, त्यामुळे ऋषींना या चित्रपटात घेण्यात आलं. बाकी काही असो, परंतु या चित्रपटानं ऋषी कपूर आणि राज कपूर यांना नव संजीवनी दिली आणि फिल्म इंडस्ट्रीला मिळाला एक नवा कपूर स्टार, म्हणजेच आपले ऋषी कपूर.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच तुमच्या सोबत. तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शो मध्ये. आज ऋषी कपूर यांचा जीवन प्रवास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. ऋषी कपूर यांचे बॉबी नंतर अनेक हिट चित्रपट आले. यामध्ये अनेक कॉमेडी पटांचा समावेश होता. यामध्ये खेल खेल में, रफू चक्कर, अमर अकबर, अँथनी या चित्रपटांचा समावेश करता येईल. ऋषींची जोडी विशेष जमली ती नीतू सिंग यांच्या सोबत. त्या दोघांनीही पहिल्यांदा जहरीला इन्सान या चित्रपटात भूमिका केली. यानंतर कभी कभी आणि 1976 साली दुसरा आदमी यांचा समावेश होतो. यानंतर ते 1980 साली विवाहबद्ध झाले. यानंतर 1980 चा त्यांचा आणखीन एक ब्लॉकबस्टर चित्रपट आला. तो होता सुभाष घाई यांच्या सोबतचा कर्ज. कर्ज हा चित्रपट 1980 साली ब्लॉकबस्टर ठरला आणि या चित्रपटाची गीत आणि कथेचा उल्लेख आजही केला जातो.

اکبر، لیلا مجنو، شری اور فرح، ان کا سچا عشق زمانے کو اب تک ہے یار۔

यही है साहिबान कहानी प्यार की। किसी ने जान ली, किसी ने जान दी।

आरजी प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून. आणि आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय फिल्म इंडस्ट्रीचे चिंटू अर्थात ऋषी कपूर यांच्या

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो, आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि असेच सदा बहार कार्यक्रम ऐकण्यासाठी आपला रेडिओ तेरणा ऍप डाउनलोड करायचा आहे प्ले स्टोअर ऍप वरून, आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करायचं आहे. आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण जाणून घेतोय फिल्म इंडस्ट्रीचे चेंटू अर्थात ऋषी कपूर यांच्याबद्दल, आणि यानंतर ऋषींचा आणखीन एक यादगार चित्रपट आला, तो म्हणजे स्वतः वडिलांनी दिग्दर्शित केलेला प्रेम रोग. वर्ष होतं 1982. या चित्रपटात ऋषींनी देवधरची भूमिका साकारली. यात त्यांच्या सोबत होत्या पद्मिनी कोल्हापुरे. विधवा विवाह आणि स्त्री मुक्तीचा एक आगळा वेगळा विषय यामध्ये राज कपूर यांनी घेतला. या चित्रपटातील भूमिकेसाठी ऋषींना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या भूमिकेच्या माध्यमातून ऋषी कपूर एक प्रगल्भ अभिनेते म्हणून उदयास आले. या चित्रपटातील देवधर आणि मनोरमा आजही लोकांची पसंती आहेत, आणि गीतही प्रचंड लोकप्रिय ठरली.

आरजी प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय फिल्म इंडस्ट्रीचे चिंटू अर्थात ऋषी कपूर यांच्याबद्दल.

0: मेरे भाई
1: आगे ना लाइन पे
0: चल चल मेरे भाई
2: बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत चॉकलेट बॉय ऋषी कपूर अर्थात आपल्या फिल्म इंडस्ट्रीचे चिंटू. आज आपल्या बिग स्टार शो मधून आपण त्यांचा जीवन प्रवास उलगडण्याचा थोडासा प्रयत्न करतोय. तर मंडळी, यानंतर ऋषींना आणखीन एक महत्वपूर्ण चित्रपट 1985 साली त्यांचा आला होता. तो होता 1985 सागर. याचं दिग्दर्शन केलं होतं प्रख्यात दिग्दर्शक रमेश सिप्पियानी. यात ऋषींसोबत दिसून आले सुपरस्टार कमल हसन आणि कमबॅक करणारी डिंपल कपाडिया. बॉबी नंतर ही जोडी पुन्हा दिसून आली. सुंदर कथानक, आडींचं भन्नाट असं संगीत, त्यामुळे हा चित्रपट यादगार ठरला आणि ऋषींची जादू पुन्हा एकदा दिसून आली.

आपण एक तहत रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच तुमच्यासोबत. आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेत आहोत ऋषी कपूर यांचा जीवन प्रवास. यानंतर 1980 मध्ये दुसरी लीड करतानाही चिंटू दिसून आले. यामध्ये नसीब, कातिलो के कातिल, दोस्ती दुश्मनी, घर घर की कहानी, कुली, घराना या चित्रपटांचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. यानंतर 1986 साली त्यांचा एक वेगळा विषय असलेला चित्रपट आला, तो होता एक चद्दर मेलिसी. आणि या चित्रपटातील भूमिकेचं सर्वांनीच तोंड भरून असं कौतुक केलं. यामध्ये त्यांच्यासोबत होत्या हेमा मालिनी आणि कुलभूषण खरबद्दा.

आरजी प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून. आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय फिल्म इंडस्ट्रीचे चिंटू अर्थात ऋषी कपूर यांच्याबद्दल.

0: आपण एक आहात बिग स्टार शो आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत खूप जास्त स्पेशल फिल्म इंडस्ट्रीचे चिंटू अर्थात ऋषी कपूर. ऋषी कपूर यांच्या फिल्म करिअरमध्ये अनेक दिग्गज दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केले. यामध्ये यश चोप्रा यांच्यासोबतचा चांदनी हा चित्रपटही यादगार ठरला. यामध्ये त्यांच्यासोबत दिसून आल्या श्रीदेवी. ऋषींच्या फिल्मी करिअरला महत्वपूर्ण चित्रपट ठरला श्रीदेवी यांच्यासोबत. त्यांचे अनेक चित्रपट आले परंतु चांदनी हा कायम क्लासिक चित्रपट ठरला. या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअरचं नामांकन देखील मिळालं.
1: चांदनी

नाम लिख लिया, बिन पूछे ये काम किया, तुम

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि आजचे आपले बिग स्टार आहेत फिल्म इंडस्ट्रीचे चॉकलेट बॉय ऋषी कपूर आणि त्यांचाच जीवन प्रवास आपण जाणून घेतोय आपल्या बिग स्टार शो मधून. मंडळी, 1990 दशकातही ऋषींचा जलवा पाहायला मिळाला. यानंतर राज कपूर यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता हिना. देशाच्या सीमा ओलांडणारी ही प्रेमकथा होती. यामध्ये त्यांच्यासोबत दिसून आल्या पाकिस्तानी अभिनेत्री जेबा बख्तियार. या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं रणधीर कपूर यांनी. यानंतर त्यांचा 90 आणखीन एक सुपरहिट चित्रपट आला, तो होता राजकुमार संतोषी यांचा दामिनी. यात त्यांच्यासोबत दिसून आले सनी देओल आणि मीनाक्षी शशाद्री. हा एक समाजभिमुख उपक्रम ठरला. या चित्रपटातील भूमिकेचंही मोठं कौतुक झालं.

मिक्सर शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि आजचे आपले बिगस्टार आहेत फिल्म इंडस्ट्रीचे चिंटू अर्थात ऋषी कपूर. ऋषी कपूर यांनी 1973 पासून 2000 सालापर्यंत एक रोमॅन्टिक हिरो म्हणून त्यांनी यादगार चित्रपट दिले. यामध्ये राजा, लैला मजनू, सरगम, बडे दिलवाला, तवायफ, बोल राधा बोल, दिवाना आणि कारोबार या चित्रपटांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. 2000 दशकात भूमिकांकडे ते वळाले. यामध्ये हम तुम, फना, नमस्ते लंडन, लव आजकल या भूमिकांचा उल्लेख करावा लागेल. 2010 मध्ये त्यांचे अग्निपथ, औरंगजेब, डी दाऊद, हाऊसफुल 2, दो दुनी 4, अमिताभ यांच्या सोबतचा 102 नॉट आउट असे महत्वपूर्ण आणि वेगळे विषय असणारे चित्रपट देखील त्यांनी केले. ऋषी कपूर यांनी अग्निपथ या चित्रपटात साकारलेली राशीद लाला ही व्यक्तिरेखा सर्वांच्याच पसंतीस उरली आणि या चित्रपटात त्यांनी एका क्रूर कर्माची भूमिका निभावली.

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत फिल्म इंडस्ट्रीचे चिंटू अर्थात ऋषी कपूर. ऋषी कपूर यांचे सर्व फिल्म करिअरच नेहमी संघर्षपूर्ण राहिलं. अनेक दिग्गज असतानाही हा चिंटू सतत चर्चेत राहिला, हिट देत राहिला आणि वेगवेगळ्या रूपात आपल्या समोर येत राहिला आणि आपली मन जिंकत देखील राहिला. राज कपूर यांच्या घराण्यामध्ये वडील पृथ्वीराज कपूर, बंधू शम्मी कपूर, शशी कपूर, रणधीर कपूर, राजीव कपूर, करीना, करिश्मा अशा सुपरस्टारचे हे घराणे. परंतु हाच वारसा ऋषींनी यशस्वीरित्या सांभाळला. त्यांचे पुत्र रणबीर कपूरचा जलवा सुद्धा फिल्म इंडस्ट्रीमध्ये कायम आहे. परंतु ऋषी कपूर यांच्या भूमिका आणि चॉकलेट इमेज नेहमी आपल्याला आनंद देत राहील यात काही शंकाच नाही.

चला तर वेळ झाली आता टाटा बाय बाय म्हणण्याची. बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती इथेच थांबतीये. पुन्हा भेटणार आहोत नवीन स्टार सोबत, नवीन एका कलाकारासोबत, त्यांचा जीवन प्रवास जाणून घेण्यासाठी आपल्या रेडिओ किरणावरती. तर आजचे आपले बिग स्टार होते फिल्म इंडस्ट्रीचे चिंटू चॉकलेट बॉय असणारे ऋषी कपूर. तर आजचा आपला एपिसोड कसा वाटला हे तुम्ही मला सांगू शकता 9970509 वरती. तर पुन्हा भेटूयात नवीन बिग स्टार सोबत आपल्या रेडिओ तेरणावरती. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: डाउनलोड करिए ओरिजिनल हाय क्वालिटी सॉन्ग्स सारेगामा.com से.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

उजळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: उठ सबके कदम देखो रम पम.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।